एफ एम आणि 1.5 मेगाहर्ट्सवर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 25 श्रावण शके 1948 अर्थात 16 ऑगस्ट 2026 पहाटेचे 5:58

श्रोतेः सुप्रभात। FM 101.5 MHz वरणी प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळचे 6 वाजतात। आजच्या सभेच्या सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच।

0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 101.5 MHz वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

श्रोतेवाणी, आता वेळ होते आपल्या आवडत्या भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकण्याची. हे गीत आहे देवघर या चित्रपटातलं. सुधीर फडके यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोते हो, यानंतरची गीतरचना आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची धर्मकन्या. या चित्रपटाकरता हे गीत गायलंय आशा भोसले यांनी.

गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार सुधीर फडके. हे गीत गायले सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांनी चित्रपट धाकटी सून.

श्रोते हो आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरची रचना मधुकर जोशी यांची, गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे।

श्रोत्यो, आणि आता भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत माझा पती करोडपती या चित्रपटातली भक्तिरचना, जी गायली अनुराधा पौडवाल यांनी, शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना, संगीत अनिल अरुण.

श्रोते हो आणि या गीताबरोबरच आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला इथंच विराम देऊयात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं चिंतन आपण ऐकू शकाल. याचं लेखन केलंय चंद्रकांत पालवे यांनी, तर वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. सहा वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सहा वाजून 55 मिनिटांची वेळ असेल दिनविशेषची. इतिहासात आजच्या काय काय घडामोडी आहेत या आम्ही आपल्याला सांगत असतो दिनविशेष मधून.

सकाळी 7:25 आपण ऐकू शकाल कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 7:40 आपल्याला आस्वाद घेता येईल सुगम संगीताचा. एक ही फिल्म से हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल सकाळी 8:40. आज यात राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित हिना या चित्रपटातली गाणी आम्ही आपल्याला ऐकवू. सकाळी 10:00 विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम युवावाणी. यात युवकांसाठी संगीत क्षेत्रातील संधी या विषयावर प्राध्यापक सागर ठाकरे यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे.

फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम जो आपल्याला आवडतो तो सकाळी 10:30 त्यानंतर 10:45 न्याय विभागाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमाचा भाग 8

श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी फरमाइश. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजताची. दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, तर हे होते आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम अँड 101.5 MHz. सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: कविवर्य नारायण सुर्वे यांना 1988 साली पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आणि समस्त महाराष्ट्रातील कामगारांना तसंच नवोदित कवी लेखकांना प्रचंड आनंद झाला. भारत सरकारकडून एका प्रतिभाशाली कवीचा सन्मान होतो ही मराठी भाषिकांना देखील एक अभिमानाची बाब होती. नारायण सुर्वे यांचे 5 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. इसवीसन 1969 ते 1995 या कालावधीतला त्यांचा हा काव्यप्रपंच. ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा आणि नव्या माणसाचे आगमन त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह. 200 ते 250 कविता, परंतु या कवितांवर शेकडो पृष्ठ समीक्षकांनी लिहिलंय. आस्वादकांनी सुर्वेंचं भरभरून कौतुक केलं. 1982 साली त्यांच्या कविता सनद या काव्यसंग्रह रूपानं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी संपादित केल्या, तर विजय तापस यांनी गवसलेल्या कविता या शीर्षकानं त्यांच्या कविता संपादित केल्या. त्यांच्या कविता गुजराती, हिंदी, उर्दू या भाषांमध्ये देखील अनुवादित झाल्या. कविवर्य नारायण सुर्वे 1956 ते 1958 या काळातच डोंगरी शेत या कवितेने उभ्या महाराष्ट्रात माहीत झाले. या गीताच्या रचनेचा कालखंड हा ऐन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा कालखंड होता. आंदोलनाला क्रांतिकारक स्वरूप प्राप्त झालेलं होतं. या चळवळीत एक कार्यकर्ता कवी सुर्वे सत्याग्रही म्हणून पकडले गेले होते. त्यावेळी लोकशाहीर अमर शेख यांच्या हातात हे गाणं पडलं. त्यांनी कलापथकाद्वारे हे गाणं महाराष्ट्रभर घुमवलं. डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती, आलं वरीस राबून मी मराव किती. हे गाणं आकाशवाणीवर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर घुमू लागलं. कामगारांच्या प्रश्नांसाठी परळच्या कामगार वस्तीवर बसून त्यावेळी त्यांनी कविता लिहिली आणि इंदूरच्या व्यासपीठावरही प्रेमानं झळकली. एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे, सावध असा, तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा घडणार आहे. 1960 नंतरच्या कालखंडात शिक्षित कामगार वर्ग उदयास आला. महाराष्ट्रातील पहिल्या कामगार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कविवर्य सुर्वेंना मिळालं. कविवर्य नारायण सुर्वेंचा माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यातील कवितेनं कवीचं मनोगत वाचकांसमोर कायमचं कोरलं गेलं. ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखाली जमीन होती, दुकानांचे आडोसे होते, सोबत नगरपालिकेची फुटपाथ

0: खुलीच होती. या अक्षर कवितेच्या अंतिम चरणात कविवर्य लिहितात, आता आलोच आहे जगात, वावरतो आहे या उघड्या नागड्या वास्तवात. जगायलाच हवे, आपलेसे करायलाच हवे, कधी दोन देत कधी दोन घेत. कविवर्य सुर्वेंच्या अशा किती कविता सांगाव्यात. आता कविवर्यांना प्रसिद्धी मिळू लागली होती. सभा संमेलनाची परंपरा जुनी आहे. कविवर्यांचा दौरा उभा महाराष्ट्रभर सुरू झाला. त्यांच्या पत्नी कृष्णाबाईंनी प्रपंच न कुरकुरता नेटानं सांभाळला. अहमदनगर, सोलापूर, नाशिक, पुणे अशा अनेक जिल्ह्यातील कविवर्य आपल्या कवितांनी सर्वांना आकृष्ट करू लागले. नारायण सुर्वे हे जनसामान्यांचे कवी. त्यांच्या दोन दिवस या कवितेत ते खूप मोकळेपणानं व्यक्त होतात. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. असा हा हृदयस्पर्शी कविता लिहिणारा महाकवी. कविवर्य सुर्वे 1995 साली अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तसंच जनस्थान या पुरस्कारानं 2005 ते सन्मानित झाले.
1: श्रोते हो, विचारपुष्प या कार्यक्रमात आज कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं चंद्रकांत पालवे यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ठेवून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:44 आणि 58 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा

0: जे काय ते जाणून घेऊया. फायब्रोइडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते. यालाच ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही. मात्र शरीरातील हार्मोन्स, विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलीही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते. हाताने सहजपणे हलवता येते. म्हणूनच याला ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते. संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोइडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटर पेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्य दृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पल मधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी असे लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे.
1: आज कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. सहा वाजून 50 मिनिट होत आहेत.
2: परिसर

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने ज्ञान विज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर सुसह्य आणि आनंदी झालेला आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस किती श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्यामुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते. परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनांचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे. कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धन

0: करण्यासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैव विविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी पशु पक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी, विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मानले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतीशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश
1: परिसर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र.

श्रोते हो FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 6:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. आणि आता जाणून घेऊयात आजचं दिनविशेष. श्रोते हो, आज 16 ऑगस्ट. स्त्रियांना प्रवेश देणारं तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधलं पहिलं विश्वविद्यालय बनलं ते आजच्या दिवशी 1913 साली. कोलकात्यात वांशिक दंगल उसळून 73 तासात सुमारे 4,000 लोक ठार झाले. दिवस आजचाच होता. वर्ष होतं 1946. सायप्रस या देशाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळालं ते आजच्या दिवशी 1960 साली. बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडिश पेन क्लबतर्फे कुर्टू टुचोलस्की हा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला तो आजच्या दिवशी 1994 साली. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड या मासिकाचा पहिला अंक आजच्या दिवशी 1954 साली प्रकाशित झाला होता. मंडळी, आज कोणाकोणाचा जन्मदिवस आहे ते बघूयात. संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आडगावकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1889. हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1904. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉम्सन याचाही आज जन्मदिवस आहे. 1950 हे त्यांच्या जन्माचं वर्ष. प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री आणि गायिका कीर्ती शिलेदार यांचा आज जन्मदिवस आहे. जन्म 1952 चा. आपल्या गोडगळ्यानं रसिकांना भुरळ घालणाऱ्या पार्श्वगायिका हेमलता यांचाही आज जन्मदिवस आहे. 1954 हे त्यांच्या जन्माचं वर्ष.

अमेरिकन गायिका गीतकार अभिनेत्री दिग्दर्शिका निर्माती आणि नर्तिका मॅडोना यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1958. आप या पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही आज जन्मदिवस आहे. वर्ष 1968. प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री मनीषा कोइराला आणि सिने अभिनेता सैफ अली खान या दोघांचाही आज जन्मदिवस आहे. या दोघांच्याही जन्माचं वर्ष 1970. १९८६ साली आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी समाधी घेतली.

0: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक आणि संगीतकार नुसरत फतेह अली खान यांच्या निधनाचं वर्ष आहे 1977. कवी नारायण सुर्वे यांचं निधन आजच्या दिवशी 2010 साली झालं. भारताचे 10वे पंतप्रधान आणि कवी अटल बिहारी वाजपेयी यांनी आजच्या दिवशी 2018 साली या जगाचा निरोप घेतला. श्रोते हो, तर हे होतं आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर. सकाळचे 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: बदला बदला, सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
6: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र प्रमाण 101.5 MHz वर. सकाळचे 7:06 आणि 40 सेकंद झाली आहेत. ठीक 7:10 आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या अस्मिता वाहिनीवरून ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर बातम्या.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात.
3: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली झुली बाई झुला माझा, झुली बाई झुला, झुली बाई झुला माझा।
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली।
2: आता होता भुईवर भेटे आभाळाला।
3: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे।
4: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे भातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तींची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात, तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. त्यांच्या आगमनानंतर लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत असलेल्या भारतानं आता जगातील एक प्रमुख आणि सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट भारतानं निश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं. विविध क्षेत्रांमधील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. पुढील एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. सप्तधारांचा उपयोग करण्याचं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे. अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए. आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
1: महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्य दिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया. ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत. सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया.
0: महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं हेच विकसित भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ऐंशीवा स्वातंत्र्य दिन काल राज्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा हा वृत्तांत.
2: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधान भवनात ध्वजारोहण झालं. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ऐतिहासिक शनिवारवाड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण झालं. ठाण्यातल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला यशकथा या विषयावरील स्त्री दर्पण या ई बुकचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत स्मारकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल, तसंच वीर प्रेरणास्थळ देखील साकारण्यात येईल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात केली. रत्नागिरी, अकोला, जळगाव, नवी मुंबई इथं अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुण्यासह भंडारा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारणाची तसंच नशामुक्तीची शपथ देण्यात आली. रायगड जिल्ह्यात देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. सोलापूरमध्ये महापालिकेच्या 4 ई बसेसचं उद्घाटन करण्यात आलं. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा प्रारंभ कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथली 15 ऑगस्ट सुरू होताच रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याची गेल्या 80 वर्षांपासूनची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या दाभोसा धबधबा इथं उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन, देशभक्तीपर गीतं असे विविध कार्यक्रम काल दिवसभर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी, पुणे.
0: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या 29 नवीन योजना काल महाडीबीटीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. शासनाच्या महाडीबीटीवर नसलेल्या उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेख लाडकी योजना जास्तीत

जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी तिचे माता पिता यांची ई KYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल. तसंच पुढील टप्प्यातील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने

मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेतचिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याच्या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 2 बाद 288 धावा झाल्या. देवदत्त पडिलकल यानं नाबाद शतक ठोकलं. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी देवदत्त पडिलकल 131 तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होते. विश्वचषक हॉकी स्पर्धेला काल नेदरलँड्समध्ये प्रारंभ झाला. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल अॅम्स्टेलविन इथं वेल्स संघाबरोबर झाला. या सामन्यात भारतानं वेल्सवर 3-1 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हवामान. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तीची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीचं. हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी ऐकत.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: आकाशवाणी अमरावती,
0: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
3: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
0: एकाकी मनाला भावनांची साथ,
3: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
0: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
3: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती।

0: शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टिहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: श्रोते हो, आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर। सकाळचे 7:24 आणि 51 सेकंद झाली आहेत। वेळ होते अभिजात मराठी आपली मराठी या प्रायोजित कार्यक्रमाची। हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: ऐकते हो नमस्कार अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा आयोजित केली जाते. याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोशातील विद्याव्यासंगी सहाय्यक प्रीती साळुंके सकुंडे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा जी घेतली जाते तर या स्पर्धेचं उद्दिष्ट किंवा स्वरूप याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच या स्पर्धेची सुरुवात कशी झाली किंवा त्याची कल्पना कोणाला सुचली, कशी सुचली आणि आपण शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत कसं पोहोचता याविषयी जरा आम्हाला सविस्तर सांगा.
1: मराठी भाषा विभागाचं अंतर्गत कार्यालय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केलं जातं. ज्याप्रमाणे इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये विश्वकोशाला अनुसरून पाठ आहे, त्या पाठाला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचं आयोजन करत असतो. शालेय अभ्यासाला समांतर अशा पद्धतीने हा उपक्रम राबवण्यासाठी संपादकीय स्तरावरून आणि प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न करण्यात येतात. यापूर्वी सन 2023 सालापासून माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव

0: यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परीक्षेचं आयोजन करत होतो आणि जेव्हा त्या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तेव्हा आपण माननीय भाषा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात मागच्या वर्षीपासून राबवायला सुरुवात केली आणि याच्यासाठी आपण सध्या तांत्रिक यंत्रणेसाठी पुणे विद्यापीठ यांच्या विभागाची मदत घेत आहोत.
1: मॅडम, आता या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असतो आणि तो कोण निश्चित करतं किंवा ह्या प्रश्नपत्रिका ज्या असतात त्यांचं स्वरूप कसं असतं याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जो अभ्यासक्रम आहे तर त्याची निश्चिती विश्वकोश कार्यालयातर्फे करण्यात येते. त्याच्यासाठी कुमार विश्वकोशातील निवडक नोंदींचा जो संग्रह आहे तर तो आपण आपल्या साईटवरती PDF स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना पुरवत असतो आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमावर आधारित आपण परीक्षा घेत असतो. मग साधारण परीक्षा जी डिसेंबर जानेवारी दरम्यान असते तर त्याच्या 2 ते 3 महिने अलीकडे हा अभ्यासक्रम आहे तर तो आपण साईटवर प्रसिद्ध करत असतो आणि या अभ्यासक्रमावर आधारित 50 प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेण्यात येते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या पद्धतीने 100 गुण असतात. परीक्षा कालावधी हा 1 तासाचा असतो. 1 तासामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं अपेक्षित आहे आणि कोणत्याही माध्यमातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. इयत्ता 9वीचे विद्यार्थी फक्त ही परीक्षा जी आहे ती मराठी माध्यमातूनच घेतली जाते आणि संगणक किंवा मोबाईलचा वापर करून विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी अभ्यासक्रम जो आहे तर त्यामध्ये मराठी विश्वकोशाची प्रस्तावना आणि कुमार विश्वकोशातील निवडक नोंदी यांची माहिती विश्वकोशाच्या साईटवर आपण देत असतो. या व्यतिरिक्त मराठी वर्णानुक्रमाबद्दलही विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे. शुद्ध लेखनाला अनुसरूनही आपण यामध्ये प्रश्न विचारत असतो.
1: मॅडम, तुम्ही म्हणालात आता की ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतली जाते, तर मग एवढ्या मोठ्या महाराष्ट्रभर पोहोचणं आणि प्रत्यक्ष परीक्षा राबवणं, प्रक्रिया ही राबवणं हे खूप कठीण असेल, पण मग ही परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते किंवा ही परीक्षा पद्धती कशी राबवली जाते?
0: मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जी नोंदणी आहे तर ती मराठी विश्वकोशाच्या साईटवर www.marathiviswakosh.org या साईटवरती आपण त्याची माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना पुरवत असतो. नोंदणी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते आणि ज्या वेळेला नोंदणीची तारीख आपण साईटवर देतो त्यानंतर ठराविक कालावधीसाठी आपण नोंदणी त्या साईटवरती करू शकता. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने, समन्वयकांनी कशा पद्धतीने त्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे तर या संदर्भातला मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा आपण तिथे साईटवरती दिलेला आहे आणि नोंदणी करताना शाळेचा UDIS क्रमांक जो आहे त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्याच्यानंतर ती सर्व परीक्षेला जे बसणार आहेत विद्यार्थी त्यांची यादी तयार होते आणि तिथून तुम्हाला परीक्षेमध्ये नोंदणी करता येते.
1: मॅडम, तुम्ही सांगतायत हे खूप छान यंत्रणा जरी राबवली तरी ऐन वेळेला काहीतरी अडचणी येत असणारच, तर विद्यार्थी, पालक, शिक्षक, समन्वयक या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो, तर या आयोजना दरम्यान ज्या अडचणी येतात तर त्या अडचणींचं निवारण मग अशा प्रसंगी कसं केलं जातं?
0: विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा म्हटलं की थोडस त्याचा माध्यम बदल असतो, लेखी परीक्षेपेक्षा व्यतिरिक्त थोडस येतं त्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना पूर्वतयारी करता यावी किंवा परीक्षेचं स्वरूप कळावं याच्यासाठी आपण ना 2 टप्पे ठेवलेले आहेत. एक आहे मॉक टेस्ट जी अभिरूप चाचणी आहे, पहिली पायरी म्हणता येईल ह्याला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची. तर मॉक टेस्टिंगच्या दरम्यान आपण विद्यार्थ्यांची जी नोंदणी करून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना आपण लॉगिन ID जनरेट होतो आणि त्याच्यानंतर त्यांना त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने परीक्षा द्यायची आहे तर याचं स्वरूप कळावं म्हणून एक अभिरूप चाचणी देण्याची आपण त्याच्यामध्ये सूचना करतो आणि त्यामधून त्यांना मुख्य परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आहे तर त्याची एक त्यांना संकल्पना कळते की अशा पद्धतीने त्यांना मुख्य परीक्षेला बसायचं आहे. आणि मॉक टेस्टिंगसाठी त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सहभाग दिला तर त्यांना मुख्य परीक्षेला ज्या तांत्रिक अडचणी येतात तर त्यांचा आधीच अंदाज येतो आणि जर आल्याच तांत्रिक अडचणी तर त्याच्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक जो आपण आपल्या साईटवर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि तिथून त्यांच्या हर तऱ्हेच्या म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा, पालकांना म्हणा किंवा समन्वयकांना कोणत्याही तऱ्हेच्या जर अडचणी आल्या तर त्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क केल्यावर त्या

0: दूर केल्या जातात.
1: हां, म्हणजे त्यांनी आपल्या www.marathiviswakosh.org वर सगळं माहिती त्यांना मिळू शकते, तिथे कायम संपर्कात राहणं उचित राहील.
0: आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही विश्वकोश कार्यालयाला देखील संपर्क करून जर काही शंका असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संपर्क करून त्याचा शंका निरसन करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त नोंदणी केल्यानंतर समन्वयकांचा जो आपण माहिती घेणार आहोत शाळेच्या शिक्षकांची, तर त्याचा आपण एक व्हॉट्सअप प्रणालीद्वारे ग्रुप तयार करतो आणि त्यावरही वेळोवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने ज्या सूचना द्यायच्या असतात त्या समन्वयकाच्या माध्यमातून आपण पुरवत असतो.
1: मॅडम, ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याचा निकाल घोषित होतो, त्यानंतर त्यांना काही पारितोषिक दिली जात असतील, कारण विद्यार्थ्यांना प्रेरणा पारितोषिकातूनच मिळते, तर कशा स्वरूपाचं ह्या पारितोषिकांचं स्वरूप असतं एकंदरीत आणि ती केव्हा दिली जातात साधारणतः, याविषयी जरा सांगा.
0: हो, नक्कीच मॅडम. स्पर्धा दिल्यानंतर आपण लगेचच निकाल जाहीर करत नाही. परीक्षा समिती आणि संगणक विभाग यांच्या समन्वयातून योग्य परीक्षणानंतर आपण त्याचा संकेतस्थळावरती निकाल जाहीर करतो. जे संकेतस्थळावर निकाल जाहीर करतो तर त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने गुणांकन पद्धतीच्या नुसार आपण त्याच्यामध्ये क्रमांक देत असतो. आणि ग्रामीण व शहरी विभाग या पद्धतीने आपण शाळांचं वर्गीकरण करतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देत असतो. पारितोषिकाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये विश्वकोशाचं सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ही विद्यार्थ्यांना दिली जाते आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विश्वकोशातर्फे प्रमाणपत्र दिलं जातं. समन्वयक शिक्षकालाही आपण प्रमाणपत्र देत असतो आणि त्याच्यानंतर पारितोषिक वितरणाचा जो दिनांक आहे तो आपण साईटवरती जाहीर करतो आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय पारितोषिकं जी आहेत तर त्यांचं वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आलं. त्यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ माननीय मंत्री महोदय यांच्यातर्फे प्रस्तावित आहे.
1: मॅडम, एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परीक्षा घेतली जाते तर या स्पर्धेची म्हणजे ज्ञानवर्धन स्पर्धेची एकंदरीत उपयुक्तता काय आहे किंवा तिला कसा प्रतिसाद आतापर्यंत लाभलेला आहे?
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची उपयुक्तता जर बघायला गेलं तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश राहील. कारण विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातून अभ्यास होतच असतो, त्यातून ते वाचन करतच असतात, या व्यतिरिक्त ते अवांतर वाचन सुद्धा करत असतात, पण संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने हाताळावेत आणि त्यांच्या वाचनाला विद्यार्थ्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे, एक प्रकारे वाचन संस्कृतीची जोपासना जी आपण म्हणतो तर ती या उपक्रमातून त्याला चालना मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे.
1: नक्कीच मॅडम, ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक वृत्ती आणि त्या अनुषंगाने होणारा अभ्यास यासाठी होईल आणि आपण कुमार विश्वकोश तर उपलब्ध करून दिलेले आहेतच, त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग भावी जीवनात वेळोवेळी होईलच. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा या विषयावर खूप छान माहिती सांगितलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. नवीन विषय आणि नवीन तज्ञांसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

0: श्रोतेहो आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ एक रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.

श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणी अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर 7:40 आणि 29 सेकंद झाली आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. हे गीत आहे अनुराधा पौडवार आणि श्रीधर फडके यांच्या युगल स्वरात, शिरीष गोपाळ देशपांडे यांची शब्दरचना, संगीतकार श्रीधर फडके.

0: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स। खरच एक चावी असती तर
1: आहे ना बाबा, सीकेवायसी आयडी।
0: सीकेवायसी म्हणजे
1: बँक तुमचे केवायसी डिटेल सीकेवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सीकेवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे। एका जागी केवायसी अपडेट ते बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो।
0: अरे वा, आरबीआय सांगते
1: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल।
2: श्रोते हो, यानंतर ऐकूयात सुगम संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं गीत, गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीतकार श्रीनिवास खळे।

श्रोतो, आणि आता सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेली सुरेश भट यांची शब्दरचना, संगीतकार रवी दाते.

श्रोते हो, आपण ऐकत होता सुगम संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजतात. काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज. त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल. तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गती शक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था, निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले हा उपक्रम भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आला. काल स्वातंत्र्य दिनी सॅन फ्रान्सिस्को मधील भारताच्या वाणिज्य दूतावासाद्वारे ध्वजारोहण करून या रिलेची सांगता झाली. 54 देश आणि विविध कालक्षेत्रातून प्रवास करत पूर्वेकडील फिजी पासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. फिजीमधील भारताच्या उच्चायुक्तालयातून सुरू झालेल्या या उपक्रमातून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत विविध देशांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगभरातील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्र राष्ट्रांना एकत्र आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या सर्व उपक्रमात परदेशस्थ भारतीयांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला. यामुळे त्यांची तिरंग्याशी भावनिक जवळीक होऊन भारताशी राष्ट्रभक्तीनं जोडल्याची अनुभूती या उपक्रमाद्वारे घेता आली. तसंच भारताच्या राष्ट्रीय भावनेचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमचा चिरंतन वारसा साजरा करत या रिलेद्वारे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याचंही अधोरेखित करण्यात आलं.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल शुभेच्छा संदेशाद्वारे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांमुळे भारत अमेरिका संबंध सातत्यानं वृद्धिंगत होत आहेत आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत असं रुबिओ यांनी म्हटलं आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि स्लोवाक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आदी जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच केंद्रीय मंत्री, प्रमुख राजकीय नेते आणि सरकारी योजनांचे निवडक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा होत असून काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आदरांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आणि तंजावर इथं आयोजित विविध शैक्षणिक, स्मृतीपर आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज चेंगलपट्टू इथं एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 22व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानमधील अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघाच्या प्रक्रिया प्रकल्पांचं आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमधील 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची ई पायाभरणी आणि ई उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी पाकिस्तानी लष्करावर युद्ध गुन्हे केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. सुरबमधील गिदार गोधन भागात मंगळवारी पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मीर यार बलुच यांनी म्हटलं आहे. या कारवाईत महिला, मुलं आणि लहान बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे.

0: नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजय सलामी दिली आहे. नेदरलँड्समधील एम्स्टेलविन इथं झालेल्या एफआयएच हॉकी विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. पुरुष क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 2-288 होती. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलनं नाबाद 131 धावा केल्या तर KL राहुल 77 धावांवर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजय सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:41 झाली आहेत.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: श्रोते हो, FM 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र। आणि आता वेळ होते एक ही फिल्म से या कार्यक्रमाची। आज यात ऐकूयात हिना या चित्रपटातली गाणी। हे गीत आहे मोहम्मद अजीज आणि सहकारी यांनी गायलेलं, नक्ष लायलपुरी यांची रचना, संगीत रवींद्र जैन।

श्रोते हो, हिना हा राज कपूर यांचा चित्रपट होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। या चित्रपटातली तगडी स्टारकास्ट या चित्रपटाची ताकद होती।

श्रोते हो, या चित्रपटाचं भरीव संगीत ही या चित्रपटाची अत्यंत उजवी अशी बाजू होती. रवींद्र जैन हे संगीतकारच असे होते. त्यात लता मंगेशकर, सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज यांच्यासारखे तगडे गाणारे कलावंत. म्हणूनच हिना चित्रपटातली गाणी अत्यंत लोकप्रिय झाली.

श्रोते हो, कागदोपत्री हिनाचं काम पूर्ण झालं होतं, पण राज कपूर यांचं त्या दरम्यान दुर्दैवी निधन झालं आणि मग ही जबाबदारी आली हिना चित्रपटाच्या दिग्दर्शनाची. ती त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र रणधीर कपूर यांच्या खांद्यावर. पण रणधीर कपूर यांनी हिना

श्रोते हो, 90च्या दशकातला हिना हा चित्रपट इतका गाजला की या चित्रपटातली गाणी रसिकांच्या तोंडोतोंडी राहिली. राज कपूर यांचा हा चित्रपट या चित्रपटानं विक्रम केला. इतिहासात सुवर्णाक्षरांनी हिनाचं नाव लिहिलं गेलं. श्रोते हो, आजच्या आपल्या एक फिल्मचं कार्यक्रमात आपण ऐकली हिना चित्रपटातली गाणी. हे शेवटचं गीत.

0: श्रोते हो, आज एक ही फिल्म से कार्यक्रमात आपण ऐकत होतात हिना या चित्रपटातली गाणी। एफएम 101.5 मेगाहर्ट्झवर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
2: पूना गार्गे आणि सन्स, राजापेट पोलीस चौकी समोर, अमरावती।
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत। FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि

प्रसार भारतीच्या न्यूज ऑन या यार या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजले आहेत. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या स्थानिक प्रसारणात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.

0: श्रोते हो एफ एम आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. आज यात आपण ऐकणार आहोत युवावाणी. आज या कार्यक्रमात युवकांसाठी संगीत क्षेत्रातील संधी या विषयावर प्राध्यापक सागर ठाकरे यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोते हो युवाणी या कार्यक्रमात प्राध्यापक सागर अरुणराव ठाकरे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, असंख्य वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय अभ्यासातून असं दिसून येतं की संगीत हा आपलं मूड सुधारून नैराश्याचा सामना करायला शिकवतं. संगीत हे एका स्वप्नासारखं आहे जे मनाला प्रत्यक्षात स्वप्न नगरीत घेऊन जातं. संगीत विश्वाला आत्मा, मनाला पंख, कल्पनेला उड्डाण आणि प्रत्येक गोष्टीला जीवन देत असतं. म्हणूनच संगीत हे उत्तम असं औषध आहे जे आपल्या मनाच्या आतल्या जखमा भरून काढतं. ते कसं तर ते जाणून घेऊयात आणि या संगीत क्षेत्रात विविध कोणकोणत्या संधी आहेत याविषयी जाणून घेण्याकरता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे सहाय्यक शिक्षक संगीत विभाग विद्यानिकेतन शाळा धामणगाव रेल्वे येथील श्री सागर अरुणराव ठाकरे यांना. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सागर सर, या कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
4: धन्यवाद
3: सर. संगीत हे जे आहे हे संगीत मनाला आनंदित करून जातं, परंतु हे संगीत शिकण्याकरता आपलं सर्वसाधारणतः वय किती असायला हवं याविषयी आपण काय सांगाल?
4: खरं तर संगीत हे व्यक्तींच्या माणसांच्या जन्मापासून आलेली ही एक महत्वपूर्ण कला जी देवाची देणगी म्हणून आपण वापरली गेली पाहिजे.
3: अच्छा.
4: ज्यामध्ये संगीत ही विश्वाची एकमेव अशी कल्पना आहे, एकमेव अशी जननी आहे की ज्यामुळे आपल्या जीवनामधील अमूलाग्र असे बदल आपल्याला दिसून येतात. मानसिक

0: आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सांगीतिक जीवनामध्ये अधिकाधिक भर घालण्यासाठी खरं तर आपण लहानपणीपासूनच संगीत शिकायला सुरुवात केली पाहिजे.
1: म्हणजे जन्माला आलं तेव्हापासूनच आपण संगीत शिकतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: निश्चितच, ज्याप्रमाणे एखाद्या घराण्यामध्ये संगीताचा वारसा, ज्या घरामध्ये मोठे संगीत कलाकार किंवा संगीताचे मोठे तज्ज्ञ लोक असतील त्यांच्या पुढेच त्या घराला वारसा मिळत असतो, प्राप्त होतो. तशाच प्रकारे काही लोकांच्या घराण्यामध्ये वारसा नसतो पण सांगीतिक त्यांच्यामध्ये ते कल्पनात्मक, जसं भजन आहे तर त्या भजनाच्या माध्यमातून अनेकानेक त्या लहान बाळाच्या त्या कानावर पडलेल्या त्या काही गोष्टी आहे किंवा त्या भजनाच्या माध्यमातून सूर आहे त्यामधून तो शिकत असतो आणि ते उपजत त्याला येत असतं. हे महत्वपूर्ण गोष्ट संगीतामधली आहे. ज्याला शिक्षण न शिकता संगीत आत्मसात करणे व संगीत समजणे त्याला सहज प्राप्त होतं.
1: अच्छा, म्हणजे संगीतासाठी शिक्षणच असणं महत्वाचं नाही तर लहानपणापासून जर आपल्या कानावरती ते स्वर पडलेत आणि आपण जर कुठलीही गोष्ट शिकतो म्हटलं तर नक्कीच आपण ती शिकू शकतो हे आपल्या या बोलण्याच्या माध्यमातून आपल्याला कळतंय. सर, संगीत क्षेत्रातील पदवी मिळण्याकरता साधारणत किती कालावधी लागतो? म्हणजे वयाच्या कितव्या वर्षानंतर आपण संगीत क्षेत्राकडे जाऊ शकतो? किंवा आता अनेक युवक युवती आहेत ज्यांना संगीत क्षेत्राकडे वळायचं आहे तर त्या अशा युवकांनी काय करायला हवं?
0: अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई यांनी फार महत्वपूर्ण अशी संगीत शिकण्याविषयी जी गोष्ट निर्माण केलेली आहे, पदवी निर्माण केलेली आहे, त्याला विशारद म्हणतात. आणि प्रारंभिक ते विशारद पर्यंत अशी एक पूर्ण डिग्री आहे ज्याला 7 वर्ष डिग्री पूर्ण व्हायला लागते. पहिल्या परीक्षेचं नाव आहे प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, अशा एकूण 7 परीक्षा आहेत ज्यामध्ये 7व्या वर्षी तो पूर्णत्वास विशारद म्हणून म्हणजे एक डिग्री त्याला मिळते. आणि त्याचप्रमाणे त्यानंतर सुद्धा अलंकार ही पदवी त्याला प्राप्त करावी लागते, त्यानंतर पंडित ही पदवी. असं सगळं संगीताचं एक शैक्षणिक आलेख आहे ज्यामध्ये तो एक चांगल्या प्रकारचं संगीत शिकू शकतो. त्याचप्रमाणे 10वी झाल्यानंतर वर्ग 11वी मध्ये सुद्धा संगीत हा विषय आहे. 12वीला सुद्धा विषय आहे संगीत, म्हणजे स्पेशल हा विषय घेतला जातो. आणि त्याचप्रमाणे BA करत असताना सुद्धा संगीत हा विषय आहे, म्हणजे त्याची BA जी डिग्री आहे ती संगीतामध्ये तो BA ग्रॅज्युएशन करू शकतो, तो पदवी मिळवू शकतो. त्यानंतर संगीत MA म्हणजे तो पदव्युत्तर सुद्धा त्याच विषयात विशेष होऊ शकतो आणि संगीतामध्ये तो नेट सुद्धा होऊ शकतो, PhD सुद्धा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी शैक्षणिक दृष्ट्या तो परिपक्व होऊ शकतो.
1: अच्छा सर, आपण संगीत क्षेत्रात किती कालावधी पासून कार्यरत आहात?
0: गेल्या 20 वर्षापासून जवळपास म्हणता येईल मी संगीत या क्षेत्रात सक्रिय आहे. पण मला घराणेशाहीची ही आवड आहे. माझ्या घरी माझे आजोबा रामदास पाटील ठाकरे हे सुंदर गायक आणि हार्मोनियम वादक होते. परिसरामध्ये त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने देशाला प्रेरणा देणारे भजन ते गायचे आणि त्यामधून ती एक मला आवड निर्माण झाली. त्यांच्या भजनात मी लहानपणी टाळ वाजवायचो आणि त्या टाळ वाजवण्यामध्ये मला तालाचं मात्र एक सुंदर चांगलं ज्ञान झालं की नाही आपण तालामध्ये आपण गायलं पाहिजे किंवा तालामध्ये त्या सगळ्या गोष्टी संगीताच्या झाल्या पाहिजे. यामधून एक त्यांच्या त्या माझ्यावर असणाऱ्या संस्काराची एक चांगली प्रेरणा मला आजही समाजामध्ये ते मला कायम ठेवण्यास मदत होते.
1: ते म्हणतात ना की पूर्वजांकडून दिलेली देणगी ही आपल्या आयुष्यात पुढे खूप महत्वाची ठरू शकते आणि त्याचं उपजत जर आपण नक्कीच त्याच्यावरती वारंवार त्याचा अभ्यास करत गेलो तर आपल्या गुणांमध्ये देखील वाढ होते आणि आपल्या पुढील भविष्यासाठी त्याचं नक्कीच सहकार्य आपल्याला मिळू शकतं. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर पहिलं गाणं कुठलं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
0: निश्चितच मला असं वाटतं की तुमच्या आवडीचं तुम्ही ते गाणं घ्यावं, कारण की एवढ्या विशेष कार्यक्रमामध्ये संगीत हा विषय तुम्ही घेतलेला आहे. आपल्या आवडीचं गाणं आपण ऐकवाल.
1: नक्कीच, चला श्रोते हो आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: आपण एखादी डिग्री घेतल्यानंतरही अनुभव हा आयुष्यात खूप महत्वाचा असतो आणि आपला संगीत क्षेत्रातला एखादा अविस्मरणीय अनुभव आपल्याला सांगता येईल का?
1: हो, बऱ्याच स्पर्धा मी केलेल्या आहेत. त्या स्पर्धेमध्ये मला फारसं यश मिळालं नाही. म्हणजे मी स्पर्धेत जायचो आणि नेमकं माझा नंबर यायचा नाही, तर मला काही गुरुजनांनी ज्याप्रमाणे सांगितलं की म्हणजे कोणती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही तर त्याच्यावर नाराज व्हायचं किंवा खचून जाता कामा नये. अशाच प्रयत्नांनी एक वाटतं माझ्या जीवनात अविस्मरणीय दिवस आला, तो म्हणजे 12 ऑगस्ट 2012.
0: अच्छा.
1: मी अमरावती या ठिकाणी शिकत होतो आणि अमरावती मधून त्यावेळेस समरगीत स्पर्धा व्हायच्या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून, आणि त्या माध्यमातून समरगीत स्पर्धेच्या माध्यमातून माझा जिल्ह्यावर नंबर लागला आणि जिल्ह्यातून डिव्हिजनला नंबर लागला आणि डिव्हिजन मधून महाराष्ट्रात नंबर लागला आणि नाशिक मधून 8 ऑगस्ट 2012 या दिवशी आम्हाला महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त झाला. आणि ही माझ्या जीवनातली अविस्मरणीय गोष्ट. दुसरी अविस्मरणीय गोष्ट अशी की संगीतामुळे मला अनेक लोकांजवळ जाता आलं आणि त्या माध्यमातून अनेक मोठे संगीतकार मला जवळून पाहता आले, या गोष्टी मी कधीच विसरणार नाही. जसे की सुरेश वाडकर, भीमराव पांचाळे, त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम, त्यानंतर कल्याणजी गायकवाड, बळवंत धोंडीराम, हे सर्व गायक मी जवळून अनुभवलेले आहे. आताच एक नवीन जी छोटी मुलगी आहे ज्ञानेश्वरी गाडगे, सारेगम फेम लिटिल चॅम, ही सुंदर हिचं गाणं माझ्या डोळ्यांनी आणि समोर बसून तिचं गाणं ऐकता आलं आणि तिच्याशी पारिवारिक सुद्धा माझे चांगले संबंध जुळले, हे सगळे अविस्मरणीय क्षण आहे.
0: नक्की सर, आपण संगीत क्षेत्रात आता सांगितलं की अनेक लोकांना तुम्ही अनुभव घेतला, तर आपण आपल्या संगीत क्षेत्रामधलं गुरु कोणाला मानता आणि ती प्रेरणा तुम्हाला नेमकी कधीपासून आणि कुठून सुरुवात झाली तुमच्या संगीत क्षेत्राची?
1: खरे पहिले गुरु माझे आजोबाचा, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्यापासून मला फार चांगली प्रेरणा मिळाली. आजोबा, माझे वडील सुद्धा छान गातात आणि पारिवारिक सपोर्ट असल्यामुळे एक सहकार्य मला त्या ठिकाणी मिळालं आणि गाव पातळीवर एक सुंदर असे गायक सुरेशभाऊ खंडेतोड माझ्या जीवनात आले आणि त्यांनी मला संगीताबाबत विशेष प्रेरणा दिली आणि चांगल्या शिक्षणाची जबाबदारी म्हणून तू केलं पाहिजे, चेतावणी म्हणून की हे केलं पाहिजे हे सांगत असताना मी पंडित भोजराजजी चौधरी, डॉक्टर राजेश उमाडे, डॉक्टर किशोर देशमुख, अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे माजी कोषाध्यक्ष आणि डॉक्टर देवेंद्र देशमुख यांच्याकडे मी संगीताचे धडे घेतले.
0: सर, संगीत क्षेत्र हे जे आहे या संगीत क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी भरपूर आहेत असं आपल्याला म्हटलं जाते, पण हे जे संधी आहेत या संधींविषयी आपण काय सांगाल?
1: हो, रोजगाराच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की संगीत क्षेत्रामध्ये अनेकानेक ज्या पद्धतीने विद्यार्थी संगीत शिकत आहात आणि त्यामधून रोजगार असा निर्माण होईल की संगीत एक पदवी झाल्यानंतर, विशारद झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र आपली अकॅडमी, आपलं अकॅडमी त्यांना उघडता येईल. त्यांना चांगलं, विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्यासाठी त्यांना एक चांगला दालनात त्यांना प्रवेश घेता येईल, ही एक सुंदर त्यांच्याकडे संधी आहे. कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये विशेष प्राध्यापकांच्या जागा असतात, त्यामध्ये सुद्धा ते अप्लाय करू शकतात. त्यासाठी नेट व्हावं लागते आणि माध्यमिक विद्यालयात सुद्धा संगीतामध्ये बी ए करून बी एड ची म्युझिक मध्ये सुद्धा मेथड घेऊन, म्हणजे बी एड मध्ये म्युझिक ही मेथड आहे, संगीत ही मेथड आहे, ते घेऊन सुद्धा विद्यार्थी चांगला एक रोजगार मिळवू शकतो. हे सरकारी प्रणालीमध्ये सुद्धा अनेक संगीताच्या जागा आहेत. पोलीसमध्ये सुद्धा संगीताच्या जागा आहेत. पोलीस भरतीमध्ये बँड पथकामध्ये सुद्धा संगीताच्या जागा, वाद्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्याच माध्यमातून अनेक विविध प्रकारचे चांगले कार्यक्रम आणि जे रियालिटी शो आहे यामध्ये सुद्धा आपण समावेश घेऊन चांगला गायक किंवा चांगला वादक म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं कार्य करू शकतो.
0: खूप छान सर आपण सांगितलं. आता आपण हल्ली बघतो

0: आहे की संगीत क्षेत्रात समोर जायचं म्हटलं की पुण्या मुंबईकडे आजच्या युवक युवतींची धाव घेताना आपल्याला दिसून येतात, तर याविषयी आपण नेमकं काय सांगाल?
1: निश्चितच मी या पुणे मुंबई या विषयाला वावगं म्हणणार नाही. खरं तर महाराष्ट्रभरामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पुणे मुंबई विशेष पुणे हे संगीताचं माहेरघर मानलं जातं, यात दुमत नाही. पण आजच्या परिस्थितीमध्ये संगीताचा एवढा प्रसार झालेला आहे की अमरावती सारख्या ठिकाणी जिल्हा पातळीवर आज संगीताच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. अमरावतीमध्ये चार चार महाविद्यालय आहेत ज्यामधून विद्यार्थी हजारो विद्यार्थी तयार होऊन आता ते स्वतः पुणे मुंबई येथे संगीत कार्यशाळा घेऊन किंवा संगीताचे प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. विशेष एक उदाहरण सांगतो मी, आपल्या VMV कॉलेजचे कुणाल इंगडे HOD होते आणि ते आता सध्या मुंबई येथे कार्यरत आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.
0: नक्कीच सर, आता नवीन युवक युवतींना जर संगीत क्षेत्रात यायचं असेल तर नेमकी त्यांनी काय करायला हवं?
1: मी पहिल्यांदा सांगितलं की एक पारिवारिक वारसा असणं गरजेचं आहे, आणि जर नसेलही तर त्या लोकांमध्ये ज्या युवा युवतींमध्ये एक संगीताविषयी प्रेरणा आहे, प्रेम आहे, ते जागृत होण्यासाठी संगीत जोपासणं फार गरजेचं आहे. आणि संगीत जोपासण्यासाठी हौशी संगीत आणि संगीत जोपासणे यामध्ये दोन फरक आहे. हौशी म्हणजे आपण सहज आपण त्या गोष्टी त्या तेवढ्या वेळासाठी आपण मनोरंजना या माध्यमातून आपण बघू शकतो, पण संगीत जोपासण्यासाठी मात्र संगीत शिकणे हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: आता तुम्ही जसं म्हटलं, कारण सध्या हल्ली आपल्याला कराओकेवरती गाणे म्हणणारे नवीन युवक युवती दिसतात आहे, ते गाणं म्हणणं वेगळं आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे गाणं म्हणणं खूप फरक असतो, कारण त्याच्यामध्ये सूर ताल लय ह्या सगळ्या गोष्टी जमणं, त्याचा अर्थ समजणं हे महत्वाचं असतं.
1: शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत मध्ये जे शास्त्रीय संगीत आहे त्या शास्त्रीय संगीतामध्ये एक कस आहे, ज्यामधून सुगम संगीताची उत्पत्ती झाली त्याच्यामध्ये सुद्धा एक कस आहे, आणि हे रेडीमेड नाही.
0: बरोबर,
1: याला गायकाला वादकाला स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. आणि कराओकेमध्ये एकच प्रश्न आहे, म्हणजे कराओके हा ट्रॅक हा तयार आहे आणि यामध्ये ते गाणं म्हणावं लागतं, तो ट्रॅक आपोआप त्याला म्हणजे साजेसं ते गाणं सहज करून घेतो. मेहनत इकडे पण आहे, गायकाला मेहनत करावीच लागते, फक्त एवढंच आहे की याला फार समजून करावं लागते आणि हे सगळं तयार आहे.
0: सर, आता तुम्ही सांगितलं की सुगम संगीत आहे, तर सुगम संगीत असो, लोकसंगीत असो, भक्ती संगीत असो, तर या सगळ्या संगीतापैकी आपला आवडता संगीताचा विषय कोणता, म्हणजे कुठलं गाणं आपल्याला आवडतं?
1: मला गझल आवडते.
0: अच्छा.
1: लोकसंगीतामध्ये मला जसं लावणी आहे, त्यानंतर गोंधळ आहे, भारूड,
0: अच्छा,
1: भुलाबाईचे गाणे. खर तर सामाजिक जीवनात संगीताचं या ठिकाणी फार महत्व आहे की सामाजिक जीवनात संगीत का महत्वाचं आहे. तर खर तर शास्त्रीय संगीत शिकलं जात नाही, ते शिकावं लागते. आणि सामाजिक जीवनातलं जे संगीत आहे, जसं छोटासा बाळ आहे आणि बाळाला झोपवण्यासाठी आई किंवा त्याची आजी हे अंगाई गीत गात असते, त्याचप्रमाणे गोंधळ आहे किंवा भारूड आहे किंवा लोकसंगीत आहे, लोकसंगीतामध्ये पावणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या उपजत या खेड्यागावातून येत असल्यामुळे किंवा अनन्य प्रकारचे जे काही लोक गुणगुणत असतात, साधा गाई चरायला गेलेला गुराखी सुद्धा सुंदर गाणं म्हणतो, याला हा काही कुठे शिकायला गेला नाही असं मला वाटते.
0: बरोबर.
1: आणि तो सुरबद्ध गातो.
0: तुम्ही म्हटलं तसंच फुलाबाईंची गाणी, त्यावेळेस महिलांना एकमेकांशी हितगुज साधता येत नव्हतं, म्हणून गाण्यांच्या माध्यमातून त्या आपल्या मैत्रिणीशी हितगुज साधायच्या आणि मनातल्या गोष्टी एकमेकांना त्या गाण्याच्या मधून. तसंच पूर्वीच्या काळी वेळ जात नव्हता, कामं भरपूर असायची, मग जातावर त्या गाणी देखील ते म्हणायचे, हे देखील एक संगीताचं खूप सुरेख माध्यम म्हणता येईल. तसंच नागपंचमीच्या वेळेस बाऱ्या म्हटल्या जातात, हे देखील एक आता पारंपरिक हे आहे, तर हे सगळं आता लुप्त पावत चाललेलं आहे, तर हे पुन्हा नव्याने येण्याकरता काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
1: आता खरं तर हे पुण्या नव्याने येत आहे.
0: अच्छा.
1: मी तुम्हाला सांगितलं ना की जसं पुणे मुंबईकडे संगीताचा फार मोठा वारसा आहे, त्याचप्रमाणे अमरावतीकडे आता तो येत आहे, तर हे सगळं संगीत वाढत आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे एका ठिकाणी तो न थांबता संगीताचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि संगीत हे नुसतं ऐकण्यासाठी किंवा समजण्यासाठी नाही, तर ते सामाजिक जीवनातलं एक मोठं काम आहे. आणि लोक एकत्रित येणे, म्हणजे अनेक छोटे मोठे प्रसंग आहे, लग्न प्रसंग असो किंवा कोणते असो, आजकालच्या परिस्थितीमध्ये संगीताला फार महत्व आहे. मग तो आता कोणतं संगीत हे महत्वाचं नाही, तर संगीत

0: खरंच संगीत खूप महत्त्वाचं आहे आपल्या जीवनात, हे आपण सांगितलं. सर, आपल्या या कार्यक्रमात दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
1: नक्कीच, आपल्या या सुंदर कल्पनेतून आपण या ठिकाणी एक गाणं आपल्या माध्यमातून सुचवावं.
0: नक्कीच, चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: लसीकरणाने थांबवा तोंडखुरी रोगाची लाट, तरच उजळेल विकासाची पहाट। पशुपालकांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या पशुधनाचे लसीकरण न चुकता करण्यात यावे। सौजन्य, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालय अमरावती।
1: श्रोते हो, या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत सहाय्यक शिक्षक संगीत विभाग विद्यानिकेतन शाळा धामणगाव रेल्वे येथील श्री सागर अरुणराव ठाकरे यांच्याशी। सर, संगीत क्षेत्रामध्ये असं म्हणतात की संगीताच्या सुरामध्ये हरून गेलं की जीवनातील ताण तणाव जो असतो तो नक्कीच कमी होत असतो, तर या संदर्भात आपण काय सांगाल?
2: अगदी, फार महत्वपूर्ण विषय आहे। संगीत हे नुसतं संगीत नाही तर ते साधन आहे, आणि ज्यामुळे आपल्या जीवनात त्या संगीत साधनेमुळे बदल होतो। आपल्या मानसिकतेमध्ये एक चांगला गुणधर्म शोधण्यासाठी संगीताची साधना अत्यंत महत्वाची आहे। आता आजच्या युगात बघा, म्युझिक थेरपी हा विषय आलेला आहे। म्युझिक थेरपी आपल्या अमरावतीमध्ये म्युझिक थेरपी आहे।
1: अच्छा,
2: तर म्युझिक थेरपी हा विषय का आला की नुसतं मानसिक रोगी असलेल्यांनाच म्युझिक थेरपी द्यावं असं नाही। एखाद्याला डोक्याचा त्रास असला किंवा हृदयाचा त्रास असला किंवा मानेचा त्रास असला, स्पॉन्डिलायसिसचं फार प्रमाण वाढलेलं आहे, तर अशात अनेक जे रुग्ण आहेत त्यांचं जे ट्रीटमेंट चालू असताना, त्यांचा उपचार चालू असताना

0: त्यांचं सर्व लक्ष त्या दुखण्याकडे राहते
1: बरोबर.
0: आणि दुखण्याकडे राहत असल्यामुळे त्यांचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडण्यासाठी ते कारणीभूत असते. आता म्युझिक थेरपी काय करते की ती म्युझिक थेरपी त्या सगळ्यांना वळवून आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एकाग्रता आहे ते एका ठिकाणी लावून ते दुखणं बरं व्हावं जेव्हा त्याच्यावर लक्ष राहणार नाही आणि ते त्यामुळे त्या म्युझिक थेरपीमुळे तो रुग्ण बरा व्हायला सुरुवात होतो. हा झाला एक भाग. दुसरा, म्युझिक हे आध्यात्मिक गोष्टीशी फार निगडित आहे. आध्यात्मिक, आता तुम्हाला माहित आहे संत तुकाराम महाराज यांनी तुकाराम गाथा लिहिली, अगदी सुरबद्ध ते लोक आजही गातात आणि तुकाराम महाराजांचे जे अभंग आहे आजही प्रचलित आहे ते सुरांमधून. त्या सुरांमधून एक एक अभ्यास करण्यासारखं हे आहे, एक गोष्ट आहे की नित्यनेम नामी प्राणी तो दुर्लभ, म्हणजे दररोजचं काम दररोज करा हे संगीताच्या माध्यमातून एकाग्रतेचा संदेश दिला. एकच काम आपण हे वारंवार केलं पाहिजे आणि दररोजचं काम दररोज केलं पाहिजे हे अनेक अनेक बदल आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संगीताच्या माध्यमातून ध्यान आणि प्रार्थना लावली. हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतन जीवन रे परमार्थमय व्यवहार हो. तर गुरुदेवाला प्रार्थना केली की या जगातला प्रत्येक व्यक्ती, या विश्वातला प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे, सुखी असला पाहिजे, समृद्ध असला पाहिजे, तात्विक असला पाहिजे, धार्मिक असला पाहिजे. आणि ती कशाच्या माध्यमातून, तर त्याच्यासाठी ध्यानानं प्रार्थना लावली, मेडिटेशन लावलं. ते अगदी थोड्या वेळातलं जे मेडिटेशन आहे ते आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आणि विशेष वैशिष्ट्यपूर्ण आपली जीवन प्रणाली बनवण्यासाठी हे कारणीभूत आहे. हा संगीताचा प्रभाव आहे.
1: खरंच आहे. आपण बघितलं तर सकाळी उठल्याबरोबर एखादं छानशी धून, एखादं पहाटे भक्तीचं गीत कानावर पडलं की आपला अख्खा दिवस आनंदात जातो आणि आपलं जे जीवन आहे हे अधिक आनंदमय होण्यासाठी मदत होतो. म्हणतात ना, संगीत एक अशी कला आहे जी कानात जाऊन सरळ हृदयातच भेटते. आणि हे खरी गोष्ट आहे श्रोते हो. सर, आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि बोलण्याकरता तर भरपूर सारा मोठा विषय हा आहे. तर मला तुम्हाला हेच विचारावंसं वाटेल की जाता जाता आता ह्या नवीन युवक युवतींना जे ट्रेन आलेलं आहे की मला झटपट प्रसिद्धी मिळायला हवी, तर याविषयी तुम्ही युवक युवतींना काय सांगाल? काय
0: प्रसिद्धी या ट्रेंडमध्ये? प्रसिद्धीच्या गोतात सगळेजण गुरपटत आहे. खर तर मला असं वाटतं की संगीत ही साधना आहे आणि त्याला सांभाळून म्हणजे एक चांगलं शिक्षण घेऊन निश्चितच प्रसिद्ध व्हावं. त्याआधीही आजच्या युगातले लोक विद्यार्थी संगीताच्या ज्या प्रसिद्धीच्या झोतात भरकटत आहे असं मला वाटते. एक वैशिष्ट्यपूर्ण संगीत शिकून जर आपण आपला प्रसार किंवा इतरांच्या माध्यमातून जरी प्रसार केला तर अत्यंत उपयोगी ठरेल. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इतर इंस्टाग्राम आहे, या माध्यमातून तर आपण छोटे मोठे व्हिडिओ पोस्ट करून आपण आनंद मिळवू शकतो, एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसिद्धी मिळवू शकतो, त्यात माझं दुमत नाही. पण जे आपण संगीत शिकतोय त्या संगीताबद्दल आपल्याला काहीतरी दाखवायचं किंवा प्रेझेंट करायचं आहे ते संगीत मागरून आपण नुसतं प्रसिद्धी करतोय असं मला वाटतं.
1: खरंच आहे. ते म्हणतात ना, दुःखी मनाला आपलंसं वाटणारं संगीत आनंदाच्या क्षणांचा खरा साथीदार म्हणजेच संगीत असतो. आणि हे संगीत जर मनापासून शिकलं आणि मनापासून त्याच्यामध्ये जर डिग्र्या घेतल्या तर ते आतून आलेलं संगीत एक वेगळं राहते आणि वर्षावर म्हटलेलं संगीत वेगळं राहते. खूप छान संदेश सर आपण दिलात. जाता जाता मी एवढंच म्हणेल की पक्ष्यांच्या किलबिलटात दडलेलं आहे संगीत, पक्ष्यांच्या किलबिलटात दडलेलं आहे संगीत, कोरड्या पानांच्या कुशीत देखील दडलेलं आहे संगीत, कोसळणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यात दडलेलं आहे संगीत, नद्यांच्या वाहत्या पाण्यातही दडलेलं आहे ते संगीत, निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात दडलेलं आहे ते संगीत आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करते ते म्हणजेच संगीत, ते म्हणजेच संगीत. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोते, आताच आपण युवावाणी या कार्यक्रमात प्राध्यापक सागर अरुणराव ठाकरे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होता नितीन दातीर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम

0: विविधा या तपणाज कार्यक्रम ऐकलात. युवावाणी सादर करते होते आशिष गावंडे.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोतेहो आणि आता प्रसारित करीत आहोत आपल्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.
3: गीत गंगा.
0: श्रोते हो गीत गंगा कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि सुरुवातीला ऐकवीत आहोत आशा भोसले यांनी गायलेलं अंगाई या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांची ही शब्दरचना. संगीतकार राम कदम.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोतेहो यानंतरचं गीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं वैशाख वणवा या चित्रपटातलं. ही शब्दरचना आहे गदी माडगुळकर यांची, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा,
1: होतेच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते हो।

0: कोकणची माणस साधी भोई, कोकणची माणस साधी भोई, काल जातो त्यांच्या भरली शहाई, त्यांच्या काल जात भरली शहाई,
1: त्यांच्या काळ जात भरली शहाई,
0: उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा,
1: मुलीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुम माहेरला जाते हो ना।

0: श्रोते हो आपण ऐकत होतात गीता गंगा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: गीत गंगा
2: एवढ्या रात्री SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
3: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध राहा. RBI सांगते.
1: जाणकार राहा, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 101.5 MHz वर 10:45 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत न्याय विभागाद्वारे प्रायोजित कार्यक्रम. आज ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग 8.
4: We bring you a talk on protection of women from domestic violence.

0: एकत्रित मिलाव,
1: एकाकी मनाला भावनांची साथ,
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
1: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी अमरावती केंद्र।
2: FM 101.5 मेगाहर्ट्जवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, 11:01 आणि 14 सेकंद झाली आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगुंजन। आज या कार्यक्रमात आपकी फरमाईश अंतर्गत आस्वाद घेऊया आपल्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा।
3: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीतगुंजन, गीतगुंजन।
2: श्रोते हो, आपकी फरमाईश कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं खूप खूप स्वागत। आपण पत्र पाठवता आणि गाण्यांची फरमाईश करता। आज तो कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपली गाणी आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत। पहिलं गीत आहे लिबास चित्रपटातलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, गुलजार यांचे शब्द, संगीतकार RD बर्मन। आणि या गीताकरता पसंती कळवणारे श्रोते आहेत शांतीनगर अमरावतीहून अक्षय बनसोड, उत्कर्ष आणि शोभा बनसोड, तसंच शेखर कांबळे, प्रांजली आणि शुभ्रा कांबळे। बहुते लेआउटचे हे आहेत प्रमोद शिरसाट आणि संजय शिरसाट। गगलानी नगर वडाळी नाका अमरावतीहून संजय वाघुळे, शारदा वाघुळे आणि समीक्षा वाघुळे। कमलपुष्प कॉलनी वलगाव रोडहून नलिनी वाघुळे, कल्याणी वाघुळे, यश, शालिनी, अतुल, अंकिता आणि गौरी वाघुळे। ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत।

बेर्डीहून हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक प्राची आणि तनु करमरकर, श्री संत भगवान बाबा रेडिओ श्रोता संघ गुंजाळाचे नारायणदेव घुगे, नानीबाई, सुनंदा, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त घुगे परिवार, तसंच छत्री तलाव अमरावतीहून किशोर गुप्ता, साधना गुप्ता, कमल कविश, स्नेहा आणि कोमल गुप्ता, आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय CID या चित्रपटातलं शमशाद बेगम यांनी गायलेलं हे गीत. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार OP नय्यर.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज 100 SMS रोज अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता सीमित अवधि का खास ऑफर हर दिल जुड़े भारत बढ़े BSNL के साथ आगे बढ़े अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: श्रोते हो हे गीत आहे बेमिसाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांची गीतरचना संगीत आरडी बर्मन यांचं आणि या गीताकरता पसंती कळवली आहे गुरुकृपा सिटी मारडी रोड अमरावतीहून दिनेश केने कल्पना आणि आदित्य केने चांदोरे प्लॉट यवतमाळहून छाया डेहनकर आणि वैभव डेहनकर गगलानी नगर वडाळी नाका अमरावती इथून मुरलीधर यावतकर प्रिया आणि अश्वेत यावतकर यांनी

श्रोते हो, यानंतरचं गीत सागर या चित्रपटातलं आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या युगलस्वरात ऐकूयात. जावेद अख्तर यांची ही गीतरचना, संगीतकार आर डी बर्मन. आणि हे गीत ऐकायचंय साने गुरुजीनगर अमरावती येथील प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे. यशोदानगरहून रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाबाई, विश्वजीत आणि अभिजित कांबळे. उत्कर्ष कॉलनी अमरावतीहून बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता कल्याणी आणि सचिन काळे. तर ग्रेटर कैलाशनगर अमरावती येथील मनीष गुडधे, प्रताप बागडे, अशोक बोरकर, पंकज गाडे, प्रदीप प्रतीक पतंगराय, केशव मेश्राम, सुधाकर मेश्राम, चंद्रहास खोब्रागडे, सचिन रामटेके, स्वप्नील वानखडे, पुरुषोत्तम वानखडे, कपिल बेले, एकनाथ पाटील, चरणदास मुंद्रे आणि महेंद्र गायकवाड यांना

श्रोतो, यानंतरचं गीत आहे सौदागर या चित्रपटातलं, कविता कृष्णमूर्ती आणि मनहर उदास यांनी गायलेलं. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, आणि हे गीत ऐकायचंय आमच्या या श्रोत्यांना. मुक्काम जामठी तालुका वरुड जिल्हा अमरावतीचे मुकेश कासलेकर, दिनकर, विमल आणि विशाखा कासलेकर. नागपूरहून विठ्ठल जाधव, अनुसया, मंगेश, पप्पू आणि आकाश जाधव. मुक्काम जवळका तालुका वरुडचे महेंद्र सरकटे, स्वराज, धनश्री आणि मिलिंद सरकटे. तसंच सिंधी बुद्रुक तालुका अचलपूरचे किशोर वडतकर, सविता, समीक्षा आणि शुभम वडतकर.

उमरिया कुल्याचे अनुप कुमार धोरण, मिथिल नकुल, ऋषी आणि उद्धव धोरण तसंच विजय शेगोकार, समतानगर काष्टीहून लक्ष्मण जगताप, वैजयंती जगताप, श्रेया शिंदे आणि निलेश जगताप, ढवळगाव तालुका श्रीगोंदा इथून दादाभाई तांबे आणि बाळासाहेब तांबे, तर सुंदरनगर तालुका पुनवटवणी जिल्हा यवतमाळचे चंद्रशेखर कुटेमाटे, सुनीता, अतुल, शीतल आणि प्रणाली कुटेमाटे. आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय नया दौर चित्रपटातलं आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं हे युगलगीत. शब्द आहेत साहिर यांचे, संगीतकार ओपी नय्यर.

श्रोते हो, आपकी फरमाइश कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून। आणि यानंतर वक्त या चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं युगल गीत ऐकवित आहोत। साहिर लुधियानवी यांचे हे शब्द, संगीतकार रवी, आणि हे गीत ऐकायचं आहे। अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघ अंजनगाव सुरजी इथले गजानन कवीटकर, अनिल खलोकार आणि ललित पवार, नागपूरहून विठ्ठल जाधव, अनुसया मंगेश, पप्पू आणि आकाश जाधव, तळेगाव दशासरहून निशा नागरीकर, आरव आणि अर्पिता नागरीकर, संत रोहिदास रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगरचे, बाबासाहेब कंगणकर, साकराबाई परमेश्वर, रोहिणी आणि श्रावणी कंगणकर, ऐकूयात यांच्या आवडीचं हे गीत वक्त या चित्रपटातलं।

अमरावती रेडिओ श्रोता संघ रहाटगाव कॅम्पचे श्याम किटे, वंदना शंकर आणि उषा किटे, गोपालनगर अमरावतीहून प्रल्हाद पद्मने, हिम्मत शृंगारे आणि रामेश्वर घुम, तसंच रेडिओ लिसनर्स क्लब मुक्काम लेहगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावतीचे दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कल्पना, रमेश, बंटी आणि समस्त कुऱ्हाडे परिवार. आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे असली नकली चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. संगीत शंकर जय किशन यांचं आहे आणि गीतकार शैलेंद्र.

अभिमान या चित्रपटातलं गीत ऐकवीत आहोत मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना, जी संगीतबद्ध केली आहे SD बर्मन यांनी. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार आणि हे गीत

ऐकायचं आहे अमरावतीहून महेंद्र सावरकर, शेंदूरजना घाटचे अमोल कपिले, प्रशांत सावरकर, माया सावरकर, राणी आणि शुभम सावरकर, तसंच सचिन केचे, मुक्काम कुष्टा बुद्रुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे प्रवीण हागुणे, योगिता दीपाली पार्थ आणि समस्त हागुणे परिवार. ऐकूयात यांच्या आवडीचं हे गीत.

बोरजवळा तालुका खामगावहून संतोष बोदडे आणि दुर्गादाई बोदडे, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर

ऋषी गजानन संजय आणि आशिष तसंच पृथ्वीराज जोशी. इंदिरानगर हिवरखेडचे हे आहेत वासुदेव वाघ, लक्ष्मीबाई वाघ, ज्योती संजय नैतिक आणि आनंदी वाघ, तर नया अंदुराचे संदीप डाईलकर, गौरी वैष्णवी, कार्तिक आणि दुर्गा डाईलकर. श्रोते हो ऐकूयात यांच्या पसंतीचं दीप बर्निंग ट्रेन या चित्रपटातलं गीत जे गायलंय आशा भोसले, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी. गीतकार साहिर, संगीतकार आर डी बर्मन.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम आपकी फरमाइश। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
0: FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र।

श्रोते हो वेळ लक्षात घ्या, दुपारचे 12 वाजतात. ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.
1: काळजातुनी सुगंध वेतता.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विविध प्रकारचं साहित्य पूर्वीपासून वेगवेगळ्या माध्यमातून जतन केलं जात होतं. त्यापैकीच एक माध्यम म्हणजे हस्तलिखित. फार पूर्वीची ही हस्तलिखित जतन करण्याचं काम सध्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत सुरू आहे. तर याविषयीची अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर सर्वप्रथम प्रियांका तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: हस्तलिखित आणि त्यांचं जतन या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. तर सर्वप्रथम मला असं विचारायचंय की हा उपक्रम जो सुरू आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आणि त्याचं नाव आहे ज्ञान भारतम, तर मुळात ही ज्ञान भारतम ही संकल्पना नक्की काय आहे आणि संपूर्ण भारतभर ती संकल्पना सुरू आहे का?
1: तुम्ही म्हटलात तसं संपूर्ण भारतभर ही संकल्पना सुरू आहे आणि हा उपक्रम आता सुरू आहे. ही संकल्पना अशी आहे की भारतामध्ये असे तो हिमालय ज्या हस्तलिखितांचा संग्रह पसरलेला आहे तो संग्रह डिजिटाईज करणे आणि ज्ञान भारतमच्या ऍपवर तो सर्वांसाठी आणि संशोधकांसाठी खुला करणे. तर हा जो संग्रह आहे किंवा ही जी हस्तलिखित आहेत ती पूर्ण भारतभरामध्ये पसरलेली आहेत.
0: खुली करणं म्हणजे कशा पद्धतीनं खुली केली जात?
1: तर यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2025 साली सप्टेंबर 11, 12 आणि 13 या संबंधीची एक परिषद विज्ञान भवन दिल्ली येथे भरली होती आणि 12 सप्टेंबरला आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संबंधीच्या ऍपचं किंवा पोर्टलचं उद्घाटन तिथे केलं. तर ते ज्ञान भारतम या नावानेच आहे आणि नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही हे गीतेतलं वाक्य या ठिकाणी ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे जे सगळं ज्ञान आहे म्हणजे विविध विषय आहेत त्यामध्ये, विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत, हे सर्व जे ज्ञान आहे ते आपण संरक्षित करणं गरजेचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी. सेव्ह द पास्ट फॉर द ब्राइटर फ्युचर असं आपण या बाबतीत म्हणू शकतो. आणि याच्यामुळे आपल्याला विविध ज्ञानाची दालनं आपल्याला उघडी होतील. आणि यामध्ये असे विषय आहेत की अगदी वेदांपासून ते स्तोत्रांपर्यंत, गंधशास्त्रापासून ते धातू विज्ञानापर्यंत, विमानशास्त्रापासून ते कृषी विज्ञानापर्यंत, एवढे सगळे विषय याच्यामध्ये सामावलेले आहेत.
0: म्हणजे या सगळ्या विषयांवरची हस्तलिखित आहेत.
1: हो.
0: थोडेसे हे विषय काय असतात, त्यामध्ये काय अंतर्भाव असतो?
1: या ठिकाणी पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की हस्तलिखित म्हणजे काय हे पहिला समजून घेऊ. हस्तलिखिताची व्याख्या अशी केलेली आहे की कमीत कमी 75 वर्ष जुनं आणि ज्याच्यामध्ये काहीतरी नॉलेज कंटेंट आहे आणि ते हाताने लिहिलेलं आहे असं जे डॉक्युमेंट असेल किंवा असा जो लेखनाचा नमुना असेल त्याला आपण हस्तलिखित असं म्हणतो. मग आता हस्तलिखित कशा कशावर आढळतं बाबा? तर पहिल्यांदा दगड, त्याच्यानंतर कातडी, वस्त्र, ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्र आणि मग शेवट कागद. म्हणजे कागदावरती जी आपल्याला आता उपलब्ध आहेत ती सगळ्यात नवीन मधली म्हणायला लागते. लेखनाची कला जेव्हापासून माणसाला अवगत झाली तेव्हापासून त्यानं लिहायला सुरुवात केलं. मग पहिला तो भिंतीवर लिहित होता, मग त्याच्यानंतर त्याला हे कळलं की असं काहीतरी आहे बाबा की ज्याच्यापासून म्हणजे झाडांच्या वेस्ट मटेरियल पासून किंवा खोडापासून सालींपासून आपण लिहू शकतो. या प्रकारे आपल्याकडं हस्तलिखितांचं जे मटेरियल आहे किंवा जो प्रकार आहे तो पाहिला गेलेला आहे.
0: बरोबर. एकंदरीत हे संकलनाचं काम सुरू झालेलं आहे हस्तलिखितांचं. तर मुळात हे काम कशा पद्धतीनं केलं जातं? काहीतरी एक आराखडा तयार केला असेल.
1: 2003 साली भारत सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे तर IGNCA म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हा एक आयाम आहे, तर त्यांच्यातर्फे राष्ट्रीय पांडुलिपी मिशन म्हणून त्यावेळचे पंतप्रधान आदरणीय अटलजी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते मिशन सुरू झालं. तर ह्या मिशनचा हेतू काय होता राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचा?

0: आपण आता जी डिजिटाइज करायला घेणार हस्तलिखितं, त्याचं आधी जे डॉक्युमेंटेशन किंवा कॅटलॉगिंग जे झालं,
1: बर,
0: मग पहिला त्याच्यामध्ये काय झालं की सर्वे झाले. त्याच्यामध्ये दोन प्रकारची केंद्र होती. एक होतं ते रिसोर्स सेंटर म्हणतात त्याला, म्हणजे स्रोत, आणि दुसरं हे कॉन्झर्वेशन म्हणजे जतन संवर्धन.
1: बर,
0: तर त्याची साधारण 57 कॉन्झर्वेशन सेंटर्स होती भारतामध्ये आणि 200 रिसोर्स सेंटर्स होती.
1: बर,
0: महाराष्ट्रामध्ये यातली रिसोर्स सेंटर आहेत आणि फक्त भांडारकर जे आहे ते दोन्ही आहे, कारण त्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो तोच आहे त्याच्यामुळं, आणि ते हेरिटेज ऑफ वर्ल्ड मध्ये पण त्याचा समावेश आहे युनेस्कोच्या.
1: बरोबर.
0: आणि कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ,
1: बर,
0: इथे ही केंद्र होती. तर त्याच्यामध्ये मी सर्वेअर म्हणून नोकरीला लागले.
1: बर.
0: तर माझं काम काय होतं की पहिल्यांदा हस्तलिखित शोधणे,
1: खरं
0: जे सगळ्यात कठीण काम आहे यातलं.
1: हो.
0: आत्ता तुम्हाला रेडी टू ईट आहे, म्हणजे खरं सांगायचं तर की हस्तलिखित शोधून ठेवलेली आहे, त्याचं कॅटलॉगिंग करून ठेवलेलं आहे. कॅटलॉगचे दोन प्रकार असतात, एक नेम कॅटलॉग आणि डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग. नेम कॅटलॉग मध्ये फक्त 28 फील्ड होते त्याच्यामध्ये, ते असतात. आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्या हस्तलिखिताची सुरुवातीची ओळ, शेवटची ओळ, त्यातला काही गोषवारा म्हणजे जिस्ट आपण म्हणतो, किंवा यामध्ये नेमकं काय बाबा हे एका पॅरेग्राफ मध्ये सांगणं. जमलं तर आता तसं सॉफ्टवेअरमध्ये रचना असेल तर त्याचा फोटो, पहिलं पान आणि शेवटचा.
1: बरोबर.
0: अशी ती रचना होती. म्हणजे हे पण त्यांना जसं काम करत गेले लोक तसं त्यांना पण लक्षात आलं, कारण याच्या आधी पूर्ण भारतामध्ये जर कुणी संकलन केलं असेल हस्तलिखितांचं तर ते रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केलं होतं आणि ते ब्रिटिश काळामध्ये झालं होतं.
1: त्याच्यानंतर झालंच नाही.
0: हा, म्हणजे ह्या संशोधन झालेलं आहे पण त्याला एक सरकारचं काम कसं असतं की सरकारच अशी संस्था आहे किंवा व्यक्ती आहे म्हणून.
1: बरोबर.
0: पण म्हणतो ना की सरकारचा त्याला पाठिंबा मिळाला एखाद्या गोष्टीला, ते होणं सुकर होतं. म्हणजे त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज असतात, काही योजना असतात, ते सरकार योग्य रीत्या राबवू शकतं.
1: बरोबर. मग हे संकलन करायला सुरुवात केली, ते कशा पद्धतीनं झालं? म्हणजे काही आवाहन केली गेली होती का की असेल तर आम्हाला सांगा, का तुम्ही कशा पद्धतीनं शोध?
0: म्हणजे आता कसं होतं की हे पण आता 2003 सालीच सुरू झालं राष्ट्रीय पांडुलिपी मिशन, पण त्याच्या आधी हे काम होत नव्हतं का? तर होत होत. मग ते कुठं होत होतं? तर ज्या मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीज आहेत, मग त्याच्यामध्ये तंजावरची सरस्वती महाल असेल, पुण्यातलं भांडारकर असेल, किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा आर्कायवल सेल असा भाग आहे जिथं ही 10,000 हस्तलिखित विद्यापीठाच्या अखत्यारीतली ठेवलेली आहे. तो लायब्ररीचाच एक भाग आहे. तर तिथे असेल कलकत्त्याला आपण एशियाटिक सोसायटी आहे, ही जी काही म्युझियम्स म्हणा, आता नवी दिल्लीत म्युझियम मध्ये आहेत, आपल्याकडे पण शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईमध्ये आहे इकडे सुद्धा हस्तलिखित आहेत. तर अशा ठिकाणी ती होतीच. मद्रास मध्ये एक CCRS म्हणून प्रोजेक्ट झाला जो आयुर्वेदिक हस्तलिखितांचा त्यांनी कॅटलॉगिंग केलं. अशा प्रकारे लोक काम करत होते. या सगळ्यांच्या चर्चेमधून म्हणा किंवा त्यांच्या सजेशन्स मधून असं एक मिशन असावं ही पार्श्वभूमी तयार झाली.
1: बर.
0: आणि त्याद्वारे आपण हे जपावं किंवा किमान याची सुरुवात तरी तेव्हा झाली.
1: बर.
0: आता असा पिरियड आलेला आहे म्हणजे 2003 ते 2026 पर्यंत सगळ्या देशातली ही जी केंद्र होती त्यांनी कॅटलॉगिंग करून, सर्वेक्षण करून, याचे किमान आपल्याकडे हँड लिस्ट म्हणतो किंवा एक एक्सेल शीट वगैरे हे तरी आता आपल्याकडे जमा झालेलं आहे.
1: बरोबर.
0: मग आता पुढे आपण काय काम करायला हवं? या संकल्पनेतून ज्ञान भारतम मिशन काम करतंय आता. ह्या जो हस्तलिखितांचा सगळा डेटा आहे तो आपण एका ऍपवर म्हणा किंवा एका पोर्टल खाली आणला पाहिजे, जेणेकरून जगातल्या कुठल्याही संशोधकाला, मग तो आयदर संस्कृतचाच असेल असं नाही, कारण ह्यामध्ये सगळ्या विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत.
1: बरोबर.
0: हस्तलिखित काय फक्त भारतातच आहेत असं नाही, पण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत हे मी इथे सांगू शकते.
1: बर.
0: तर ती आपण या पोर्टल खाली आणून डिजिटाईज करून एक तर ती संरक्षित होतील आणि सर्व वाचकांना, अभ्यासकांनाही खुली होतील.
1: बरोबर. हे आता संग्रहालयातली हस्तलिखित झाली, ही आपल्याला कुठेतरी त्याची नोंद असेल किंवा तशी माहिती मिळू शकेल, पण बऱ्याच जणांच्या घरी वैयक्तिक सुद्धा काही हस्तलिखित असू शकतात, त्याचा शोध कशा प्रकारे लागला?
0: आता सर्वेक्षण करताना

0: आम्हाला आता मी MA संस्कृत केलं होतं
1: बर
0: आणि हस्तलिखित शास्त्राचा डिप्लोमा पुणे विद्यापीठामध्ये होता त्यावेळी. आता तो नाहीये, तर नशिबानं मी तो केला होता,
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मला हा जॉब मिळाला. पण प्रत्येकालाच हे गोष्ट नवीन होती, म्हणजे इवन विद्यापीठात सुद्धा हा प्रोजेक्ट जेव्हा राबवला गेला तेव्हा त्यांना सगळ्यांनाच ही गोष्ट नवीन होती की नेमकं काय करायचं, म्हणजे हस्तलिखित शोधायची पण कुठं शोधायची हे काहीच माहित नव्हतं. हे करणार कसं आपण? मग लायब्ररीच्या अंडर तर हा विषय तिथे संग्रहित आहे म्हणून ते येतं. आम्ही असा विचार केला की माझ्या ओळखीने जी काही कोल्हापुरात माणसं मला माहित होती, म्हणजे आता सप्रे गुरुजी असतील किंवा मुनीश्वर घराणे जोशी आहेत ग्रामोपाध्ये, तर या सगळ्यांकडे ती असतील असं एक ऐकिवात होत.
1: बर
0: मग असं विचारत विचारत लोकांना मग एकानी सांगितलं की अरे मग असं तुला हवंय का, ठीक आहे मग अशा प्रकारचा संग्रह या या माणसाकडे पण आहे, या या माणसाकडे पण आहे, यांनी पण केलेलं आहे, यांनी पण केलेलं आहे. तर मग असं मला ते कळत गेलं आणि त्यातून माझे म्हणजे संपर्क पण तयार झाले.
1: बर
0: दुसरी गोष्ट मला सांगायला अशी आवडेल की माझ्या घरी सुद्धा हस्तलिखित होती.
1: बर
0: काही प्रमाणात का असेना पण होती, पण कारण माझे पणजोबा गणेश नारायण मुजुमदार म्हणून त्यांना दृष्टांत होता श्रीकृष्ण सरस्वतींचा, तर त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती विजय चरित्र अमृत असे ग्रंथ त्यांनी लिहिला आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. माझ्या पणजोबांनी एक स्तोत्र पण रचलेलं होतं, अंबाबाईचं शतनाम स्तोत्र म्हणून आहे ते. तर याच्यामुळं ही माहिती होती, मग त्यातून त्यांच्या ओळखीचे कोण होते असं पण एक ते मला मिळत गेलं.
1: बर मग असा एक एक संपर्कात ना हा शोध लागत
0: गेला की कुणाकडे आहेत बाबा हस्तलिखिते.
1: बर
0: किंवा आता राजवैद्य जगताप म्हणून आहे होते आपल्याकडे, म्हणजे जे शाहू महाराजांचे वैद्य होते, तर त्यांची तर आता मला वाटतंय 15वी पिढी चालू आहे जवळजवळ.
1: बर
0: ऑल द दे आर डॉक्टर्स, त्यांची सगळी हस्तलिखित शिवाजी विद्यापीठामध्ये आहेत.
1: बर
0: अशी पण काही घराणी आहेत किंवा पाना कुलकर्णी म्हणून आपल्याकडे विद्वान होते ज्यांनी ज्ञानेश्वरी एडिटिंग करून म्हणजे जे आम्ही काम करतो की हस्तलिखित संकलन केल्यानंतर पुढे त्याचं पुस्तक कसं बनतं,
1: बरोबर,
0: तर त्यांनी ज्ञानेश्वरी पुन्हा संकलन करून लिहिली होती.
1: अशा प्रकारचं एकंदरीत साहित्य कुठं कुठं आहे ते संपर्कात न मिळालं. आतापर्यंत अशी कोणकोणत्या प्रकारची आणि कोणकोणत्या विषयाची हस्तलिखित संकलित झालेली आहेत?
0: तर आता याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी काम केलं तर त्याच्यामध्ये धुळे आहे, इतिहासाचार्य विका राजवाडे मंडळ जे आहे तिथे मी काम केलं, तिथे 3500 हस्तलिखित आहेत.
1: बर
0: हेच माझं पहिलं काम होतं, म्हणजे हे सगळं खूप माझ्यासाठी पण नवीन होतं. मी कधी धुळ्याला गेले पण नव्हते,
1: बरोबर,
0: काय माहितच नाही आपल्याला की इकडे काय आहे बाबा. 600 किलोमीटर आहे एवढंच मी नकाशात बघितलं, पण तिथे इतकी छान संग्रह जतन केलेला आहे इतिहासाचार्य विका राजवाडे संस्थेनं. तिथे 3500 संस्कृतची हस्तलिखित मला मिळाली.
1: बर
0: तर त्याच्यामध्ये ज्योतिष शास्त्रातली खूप उत्तम हस्तलिखित तिथे आहेत.
1: बर
0: पेशव्यांच्या मोडी दफ्तर जे आहे जे की अजून कुणी अभ्यासलेलंच नाहीये, म्हणजे जे जर उजेडात आलं तर कदाचित आपल्याला नवीनच इतिहास कळेल त्यातून. तर ते साधारण 1.5 लाख कागदांचं दफ्तर अजून कुणीही उघडलेलं नाही, पण मी संस्कृतचे सर्वेअर असल्यामुळे मी फक्त संस्कृतचं काम केलं. मग ती हस्तलिखित पहिला प्रत्येकानं ही आपल्या आपल्या परीनं ठेवलेली असतात, पण जेव्हा आपण तिथे जातो म्हणजे मी सर्वेअर म्हणून जेव्हा तिथे जायचे त्यांनी ती जशी ठेवली असतील मग ती आपण आपल्या पद्धतीनं त्याचं सॉर्टिंग करून घेणं, त्याचं वर्गीकरण करणं, म्हणजे विषयानुसार करणं, किंवा पानं काही विस्कळीत असतात कारण हे सुट्ट असतं, मग ती पानं जोडणं म्हणजे लावून घेणं ती पानं, मग त्याचं पेजिनेशन करणं वगैरे, या भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी असतात. आणि मग कॅटलॉग तयार करणं. मग कॅटलॉग तयार करताना आम्ही काय करायचो की प्रत्येक हस्तलिखिताचा एक फॉर्म असायचा थोडक्यात, म्हणजे हा फॉर्म वर त्याचा पत्ता लिहिलेला आहे बाबा थोडक्यात, ह्या हस्तलिखिताचा विषय काय, त्याच्यामध्ये रचयिता कोण आहे. आता हस्तलिखितामध्ये रचयिता आणि लेखकू असं म्हणतात.
1: बर
0: इंग्लिशमध्ये स्क्राईब शब्द आहे पण मराठीत त्याला लेखकू, सच्चिदानंद लेखकू जाहला असं ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली पण लिहिली कुणी तर सच्चिदानंद या नावाच्या लेखकून.
1: ओके म्हणजे रचयिता आहे तो सांगणारा असतो.

0: खत आहे तो लिहून घेणारा असतो.
1: म्हणजे तो त्या ठिकाणी फक्त लिहिण्याचं काम करतो. म्हणजे रचनाकार कोणी वेगळा असू शकतो. जसं की व्यासांनी महाभारत रचलं पण लिहिलं गणपतीने, मग तिथं गणपती हा लेखक होय.
0: हे सगळे संदर्भ त्या हस्तलिखितावर तुम्ही कॅटलॉगिंग करताना करता.
1: आणि त्याचा काळ, विषय, त्याचा उपविषय, त्याच्यामध्ये किती पानं आहेत, ती हस्तलिखित पूर्ण आहे का पूर्ण आहे.
0: पण ही सगळी माहिती आपल्याला ती त्याच्यावरनं नुसती कळू शकते.
1: कळू शकते. म्हणून ते वाचण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं आवश्यक किंवा

0: बर,
1: ती हस्तलिखित पूर्ण आहे का अपूर्ण आहे
0: पण मग ही सगळी माहिती आपल्याला ती त्याच्यावरनं नुसती कळू शकते,
1: कळू शकते. म्हणून ते वाचण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं आवश्यक किंवा ज्या भाषेमध्ये आता इथे संस्कृत आहे पण आता तुम्ही उद्या कर्नाटकात गेला तर कन्नड लिपी असेल
0: बरोबर
1: पण हस्तलिखिताची भाषा संस्कृतच असेल.
0: हा
1: म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला भाषा सुद्धा यायला पाहिजे आणि लिपी सुद्धा यायला
0: पाहिजे
1: किंवा आता मोडी आपल्याकडे लिपी आहे
0: बरोबर
1: आणि भाषा मराठी आहे बरोबर पण दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे उत्तम तर तुम्ही ते वाचू शकता आणि लिहू शकता
0: बरोबर. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. आता धुळ्याचं काम तुम्ही सांगितलं, जवळजवळ 3,500 हस्तलिखित आहेत, मग या सगळ्यांचं अशा पद्धतीनं कॅटलॉगिंग झालं?
1: हो.
0: बर, साधारण किती दिवस लागले?
1: 5 महिने मला लागले.
0: बर, जे हस्तलिखिताचं आता तुम्ही काम करताय, मग आता तुम्हाला संस्कृत येते त्यामुळे ही तुम्ही संस्कृत, मग असं प्रत्येक विषयांसाठीचे हे सर्वेअर असतात?
1: आता कसं आहे की भाषा ही 70-80% संस्कृतच आहे.
0: बर,
1: भारतामध्ये पूर्ण सर्व ठिकाणी.
0: बर बर बर.
1: फक्त लिपींमध्ये जरा फरक पडतो आणि काही ठिकाणी भाषेमध्ये फरक पडतो. जसं की आता आसाममध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक चकमा म्हणून स्क्रिप्ट आहे.
0: बर,
1: तर ती चकमा ही जी म्हणजे लिपी आहे ती फक्त औषधी गोष्टी लिहिण्यासाठी वापरली जायची.
0: बर,
1: म्हणजे असं पण आहे. म्हणजे हे काय असू शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत. किंवा आता ग्रंथ नावाची लिपी होती जी फक्त संस्कृत लिहिण्यासाठीच निर्माण केली गेली होती.
0: ओके.
1: आणि ह्या ग्रंथलिपीपासूनच ज्या काही दक्षिण भारतातल्या लिपी आहेत म्हणजे मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या त्यापासून निर्माण झाल्या. आणि उत्तर भारतामध्ये ब्राह्मीपासून सगळ्या निर्माण झाल्या.
0: बर,
1: म्हणजे ब्राह्मीपासून आत्ताची आपली जी देवनागरी आहे इथपर्यंत ब्राह्मीपासून निर्माण झाला लिपी.
0: बर,
1: म्हणजे जशी भाषांची जननी संस्कृत आहे तशी लिपींची पण जननी इकडे ब्राह्मी आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात ग्रंथ आहे.
0: आता एकंदरीत ही सुरुवात झाली तुमची की हस्तलिखित शोधायची हे करायचं. आता मग अशी कुठल्या कुठल्या विषयांवरची हस्तलिखित मिळाली किंवा?
1: आता वेद आणि धर्मशास्त्र हे तर आपल्याला सर्वत्र उपलब्धच असतं.
0: बर,
1: वेद हे मूळ आहेत सगळ्यांचं. वेदो अखिल धर्म मूलम असं आपण म्हणतो. तर ही तर हस्तलिखित असणारच.
0: बरोबर.
1: पण ह्याच्याच बरोबर मी म्हंटल तसं ज्योतिष आहे, गंधशास्त्र आहे म्हणजे अत्तर विविध कशी तयार करायची, इंजिनिअरिंग आहे म्हणजे शिल्पशास्त्र म्हणतो आपण.
0: बर,
1: तर बृहत संहिता जी आहे त्याच्यामध्ये या सगळ्याचे उल्लेख आढळतात. पाकशास्त्र आहे.
0: बर,
1: ते त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मानसोल्लास. हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे.
0: बर,
1: तर याच्यामध्ये राजाला लागतं ते जेवण काय असावं बाबा, त्याचं डाएट काय असावं याविषयीचा एक भाग आलेला आहे.
0: बर,
1: ते वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर सगळ्या रेसिपीजच आहेत असं आहे, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये आहे.
0: बर,
1: बरोबर. किंवा भोजन कुतूहलम नावाचा ग्रंथ आहे.
0: बर,
1: त्याच्यामध्ये जर पहिली 3 पानं तुम्ही बघितली तर ती जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्या भोजन कुतूहलम मध्ये तांदळाचे त्यावेळेचे प्रकार किती होते, किती भाज्यांचे प्रकार होते, मग त्याच्यात पालेभाज्या किती होत्या, फळभाज्या किती होत्या, किंवा काय खाल्ल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम होईल, हे निघंटू रत्नाकर मध्ये आहे उद्धृत केलेलं. किंवा त्याच्यात मग मसाला वर्ग आहे, म्हणजे इतकं सगळं डिटेल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मग हे ऍज लाईक ऍज एनसायक्लोपीडिया आपण म्हणतो तसं हे काम करतं. म्हणजे निघंटू रत्नाकर जेव्हा म्हणतो आपण, निघंटू म्हणलं की त्याचा एक कोशच म्हणायचा त्याला आपण.
0: बरोबर.
1: असे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आपल्याकडं हस्तलिखिताच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. किंवा बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे. किंवा आता लीलावती नावाचा ग्रंथ आहे जे की गणित आहे, तर त्याच्यामध्ये काय दिलंय बाबा, तर पहिल्याच अध्यायामध्ये घन किंवा क्यूब म्हणतो आपण त्याला, ते 11व्या शतकातच आपल्याकडे लिहिलेलं होतं.
0: बरोबर.
1: विमानशास्त्र म्हटलं तर भारद्वाज मुनींचं विमानशास्त्र, तर विमानशास्त्रामध्ये असं आहे की विमानाचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत
0: तेव्हापासून
1: ते लिहिलेलं आहे आणि त्याचे 2 भाग आहेत, व्हॉल्युम 2 आहेत विमानशास्त्रांचे. आणि त्याच्यामध्ये विमानाचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे डोमेस्टिक फ्लाईट्स आपण म्हणतो आता, किंवा युद्धाची विमानं वेगळी असतात, लढाऊ विमानं ज्याला
0: ही सगळी नोंद,
1: ही सगळी

0: काळापासून आहे हे प्रकाशित झालेलं आहे विमानशास्त्राचं तर
1: बरोबर.
0: पण त्यानुसार आपण आता करणं हे कितपत पॉसिबल आहे किंवा हा पण एक प्रश्न आहे याच्यातून उपस्थित झालेला. कारण त्याच्यामध्ये मंत्रांचे उच्चार वगैरे हे सुद्धा उद्धृत केलेलं आहे. पण त्यांच्याकडे विज्ञान पण होतं. लंकेची जी वर्णन आहेत म्हणजे रामायणामध्ये त्याच्यामध्ये उन्नयिनी किंवा लिफ्ट म्हणतो आपण आता याची पण वर्णन आढळतात.
1: हो बर.
0: म्हणजे अट्टालिका म्हणजे अपार्टमेंट आपण म्हणू शकतो संस्कृत मध्ये अट्टालिका. तर याचे सगळ्याचे पण उल्लेख आहेत म्हणजे हे सगळं तेव्हा होतं. पण मग कसं होतं तर हे सगळे संशोधनाचे विषय आहेत ते त्या लोकांनी करावे. पण आम्ही त्यांच्यासाठी हे उपलब्ध करून देतोय किंवा हे कुठं आहे हे सांगतो हे काम आम्ही करतो.
1: तुम्ही हे काम करत असताना आतापर्यंत किती हस्तलिखितांचं संकलन तुमच्याकडनं झालं?
0: तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 21,000 डॉक्युमेंटेशन किंवा तालिकीकरण आपण म्हणू केलेलं आहे संस्कृत हस्तलिखितांचं.
1: बर. त्यामध्ये विचारायचं झालं तर सगळ्यात दुर्मिळ असं कुठलं मिळालं हस्तलिखित?
0: तर शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहात जी एक म्हणजे शके 1490 अधिक तुम्ही 68 करा त्याच्यामध्ये ते सन येईल सगळ्यात जुनी ज्ञानेश्वरी ती आहे
1: बर
0: आता उपलब्ध असलेली महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर धुळ्यामध्ये जी हस्तलिखित आहे त्याच्यामध्ये ज्योतिष या विषयाची खूप उत्तम आणि चांगल्या परिस्थितीतली हस्तलिखित आहेत. म्हणजे त्यातला जर कोणी खरंच जाणकार असेल तर तो त्याचा अभ्यास त्याच्यावर करू शकतो. कारण गणेश दैवज्ञ म्हणून एक ज्योतिषी होता म्हणजे किंवा आपण त्यातला अभ्यास तज्ञ म्हणून तर त्याची जी वंशावळ आहे सगळी ती जी पूर्ण वंशावळ आहे ती पूर्ण ज्योतिष शास्त्राला त्यांनी वाहून घेतलेली
1: बर.
0: तर त्यांची सगळ्या पिढीतली हस्तलिखित तिथे उपलब्ध आहेत
1: धुळ्याला. ही जुनी किंवा दुर्मिळ
0: याच्यावर अभ्यास केला तर खूप चांगला आहे. म्हणजे किंवा नरसोबावाडीमध्ये पण मी खूप काम केलं. म्हणजे तिथं तर आजच्या घडीला आपण असं म्हणू की हस्तलिखितांचं गाव अशी एक माझी संकल्पना आहे.
1: म्हणजे एवढी हस्तलिखित आहे
0: वाडीमध्ये उपलब्ध आहेत. कारण वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक गुरुचरित्र तरी आहेच
1: बरोबर.
0: त्याच्याच बरोबर बाकीची हस्तलिखित पण तिथे उपलब्ध आहेत. तर तिथं असं मला आढळलं की निर्गुण भजन हे आपल्याला माहित होतं पण निर्गुण भूपाळी हा एक प्रकार आहे. ही मराठीतलीच भजन आहेत पण ही मला तिथं आढळली
1: हस्तलिखितांमध्ये.
0: बोरगावकर शास्त्री म्हणून आहे ते स्वतः ज्योतिषीच होते त्यांच्याकडे ती हस्तलिखित आहेत. आधी आधी कधी न मिळालेलं हस्तलिखित. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे मी एक रिसर्च पेपर केला होता या गोष्टीवर की आपल्याकडे आज जो सापशिडीचा खेळ आहे
1: बर
0: तर याच पण मूळ आपल्या हस्तलिखितांमधून आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी एक खेळ रचला होता योगरंजन खेळ म्हणून.
1: योगरंजन
0: त्यामध्ये कसं होतं की जी काही घरं असतात आपल्या सापशिडीच्या खेळामध्ये तर याच्यात त्यांनी मोक्षाप्रत कसं पोहोचायचं म्हणजे शेवटचं घर हे मोक्षाचं
1: बर
0: म्हणजे ज्या काही आपल्या अभिमान असेल गर्व असेल मग ते गर्व ज्याला आहे त्याचं भूतद्वेषी पतन म्हणजे तो
1: अमुक योनी
0: षड्रिपू किंवा अमुक योनीला तो जाईल पदाभिमानीचे पतन म्हणजे तो साप आहे आणि मग तिथून तुम्ही खाली आला पदाचा तुम्हाला अभिमान झाला. म्हणजे अशा गोष्टींनी त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान त्या खेळातून सांगितलेलं होतं आणि तिथून सापशिडीचा खेळ आपल्याकडे आला.
1: बर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ज्या काही वाईट आहे त्याचं ते सापाचं प्रतीक आणि जे चांगलं आहे जिथनं तुमची प्रगती होऊ शकते ते शिडीचं प्रतीक.
0: ते शिडीचं
1: आणि त्या शिड्या चढत चढत म्हणजे आपण असं म्हणतोच ना की चांगलं काम केलं की तुम्ही मोक्षाप्रती जाता अशा पद्धतीनं ते केलेलं होतं. बर.
0: तर पण याचं आपल्याकडे पेटंट नव्हतं. तर याच्यावरती लोकांनी अभ्यास केला.
1: बर.
0: मासेस खेळाची प्रतिरूप म्हणू शकतो मग जैन धर्मामध्ये पण असा एक खेळ आहे मोक्षपट म्हणतात त्याला किंवा योगरंजन खेळ.
1: बर.
0: मुळात ज्ञानेश्वरांचं शतक जे आहे ते 12वं शतक आहे.
1: बर बर.
0: त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की ज्ञानेश्वरांच्या पासून या खेळाची उत्पत्ती झाली.
1: खरंय. मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे तसे मिळाले तुम्हाला ताडपत्रीवरचे किंवा ह्याच्यावरच?
0: आपल्या इथं जे जैन मठ आहे शुक्रवार कोल्हापुरात
1: बर
0: त्यांच्याकडे जी सगळी हस्तलिखित आहेत ती सगळी हस्तलिखित

0: ताडपत्रावर आहेत.
1: बर.
0: 1400 हस्तलिखित साधारण तिथं आहेत
1: ओ हा हा
0: आणि
1: हा
0: ती कन्नड लिपीत आहेत.
1: बर.
0: आणि ताडपत्रावर तुम्हाला माहित असेल की असं कोरून लिहितात.
1: हा
0: म्हणजे ती लिपी जी किंवा ती ओळ जी आहे ती अशी कोरली जाते त्याच्यावर.
1: बरोबर.
0: बारीक ह्याच्यानं.
1: हा हा. जास्तीत जास्त किती पानांचं हस्तलिखित आतापर्यंत मिळालेलं होतं?
0: पानांवर तसं काही हे नसतं, म्हणजे अवलंबून काही नसतं. आता समजा स्तोत्र आहे तर ते एकच पानाचं असणार साधारण.
1: बरोबर.
0: काय त्यानं मोठ्या फॉन्ट मध्ये लिहिलं असेल किंवा काय असेल तर एक दोन तीन पानं. पण भागवत पुराण असेल समजा, भागवत पुराण पूर्ण जर उपलब्ध असेल 12 स्कंद तर साधारण 1000 ते 1200 पानांचं असतं.
1: बर.
0: किंवा महाकाव्याचं असतं लिखित आहे, मग एखादाच अध्याय असतो बाबा एखाद्या ठिकाणी. पूर्ण मिळेल असं पण नाही. कालिदासाचा पण त्याचा जो शाकुंतल हे नाटक आहे त्यातला 4था अंक जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजे एक साहित्यिकांच्या. तर मग ते जसं त्यांनी लिहून ठेवलंय तेवढं ते उपलब्ध असतं, पण ते पूर्ण असलं पाहिजे. मला काय म्हणायचं की 4था अंक असू दे पण तो पूर्ण असू दे. किंवा आता चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, आयुर्वेदातलं आपण बघितलं तर तिथे मोठी हस्तलिखित असतात. म्हणजे हस्तलिखितातल्या पानांच्या संख्येवर काही अवलंबून नसतं, फक्त ते पूर्ण आहे की अपूर्ण आहे याला जास्त महत्व आहे. आणि त्याचा कोलोफोन किंवा पुष्पिका आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे त्याच्या शेवटी जे वर्णन आलेलं आहे की कुणी लिहिलं, कुठे लिहिलं, केव्हा लिहिलं आणि विषय काय.
1: बरोबर.
0: आणि पहिल्यांदा पण हेच असतं, मंगलाचरण, विषय काय आणि काय मी लिहितोय, कोण लिहितोय.
1: बरोबर. बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितांचं संकलन झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितात तुम्ही वाचलेली सुद्धा आहेत. असा एखादा विषय पटकन सापडला का, किंवा एखादा अरे हे असं आहे, किंवा एखादा कुतूहलाचा विषय की जो आपण असं म्हणतो की हे आत्ता आलंय पण ते फार पूर्वीपासूनच होतं, असं काही सापडलं का?
0: कोकणात तुम्हाला टोटके असं एक पद्धत असते किंवा तोडगा अशी एक पद्धत आहे, हे ऐकून माहित असेल कदाचित. किंवा एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी, कुणीतरी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी पर्याय काढणं, किंवा जादू टोणा असं म्हणता येणार नाही पण त्याच्यावरची यंत्र अशी भरपूर मला धुळ्यामध्ये पण सापडली, कोकणातल्या हस्तलिखितांमध्ये सापडली. आता ढेकून झालेत घरात तर त्याच्यासाठी तो यंत्र आहे बाबा.
1: बर.
0: ज्यांना ढेकून जातील असं यंत्र, किंवा झुरळच लागले त्याचं यंत्र, असं अशी त्याच्यामध्ये
1: माहिती
0: हस्तलिखित होती.
1: म्हणजे हस्तलिखित आहेत म्हणजे हे अस्तित्वात होतं.
0: हा
1: हो की नाही?
0: हो.
1: हा
0: म्हणजे हे सुद्धा लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. किंवा आता मोडीमध्ये खास करून, किंवा आणि याच्यात म्हणजे संस्कृत मध्ये सुद्धा एखादं वाण्याचं बिल आहे बाबा, म्हणजे त्यावरून मला ही माहिती कळते की त्यावेळी तांदूळ किती रुपये शेअर होता.
1: हा.
0: किंवा त्याचं एकक काय आहे, म्हणजे हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे.
1: खरंय.
0: अशा प्रकारची माहिती तुम्हाला हस्तलिखितांमधन मिळत जाते.
1: बरोबर.
0: आणि मग ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागते आणि खूप छान वाटतं की अरे वा असं पण असतं. म्हणजे आता आपण म्हणतो की अडक, पैसा अडका, आता हा जो शब्द आहे तो अडक नावाचं एककच होतं.
1: हा.
0: तर ह्याचा उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रापासून आहे.
1: बर.
0: त्यावरून पैसा अडका असा शब्द तयार झाला.
1: म्हणजे आपण असं म्हणूयात की किती या गोष्टी आहेत की ज्या लिहून ठेवल्यामुळं किंवा आता ह्या अशा पद्धतीनं संग्रहित केल्यामुळं आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहेत. म्हणजे जुनं जे आहे त्या या सगळ्या गोष्टी खरं तर उपयोगाच्या आहेत या गोष्टी. तर श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन याद्वारे केलं जातं आणि त्याची माहिती आपण प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हस्तलिखित म्हणजे काय आणि ती कुठं कुठं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती घेतली. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन कसं केलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आणि आता कार्यक्रमात ऐकूया एक गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे सण समारंभाची जणू रेलचेलच. सगळीकडे अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं. तर आता आपण कार्यक्रमात श्रावण महिन्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत, आला श्रावण. यात सहभागी आहेत स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी. त्यांना हार्मोनियम साथ आहे विजय पाटकर यांची आणि तबला साथ आहे सुनील कुलकर्णी यांची. ऐकूया.

पावसाळा सुरू झाला की महिना दीड महिन्यातच पृथ्वीचं धरणी मातेचं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं असतं. सृष्टीत सगळीकडं जणू उत्साह भरलेला दिसतो. श्रावण येतो तोच मुळी आपले गणगौत सोबत घेऊन. निसर्गाचा लाडका महिना श्रावण. वातावरण चैतन्याने फुलून गेलेलं असतं. निसर्ग चक्र आणि परंपरा या दृष्टीने श्रावणाला खूप महत्व आहे. बाभ बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे समुद्र बिल्लोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना. या महिन्याचा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो. प्रत्येक दिवसाला महत्व वेगळं. निसर्गात झालेले बदल सगळ्या बाजूंनी आपल्यावर परिणाम करत असतात.

ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि जलधारांनी हिरवाईची स्वप्न छान फुलू लागतात. महिलांसाठी तर हा महिना अगदी खासच. नवविवाहितांच्या चेहऱ्यावर तर श्रावणाची रंगत छान फुलून येते. हो हो, नवविवाहितांच्या चेहऱ्यावर श्रावण अगदी रंगून आलेला असतो.

श्रावणाची खरी सुरुवात होते शिवामुठीनं. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाक्रमानं शंकराच्या पिंडीवर मुठीनं धान्य वाहतात. दान करण्याची सवय अशी नकळत लावली जाते. बदलत्या काळानुरूप नवीन रूपानं शिवामूठ वाहिली जाऊ शकते, कारण शेवटी हे सारं संसाराच्या सुखासाठी. मनुष्याची जगण्याची रीत अशीच ना संस्कारांची.

मंगळवार, मंगळागौर ही महिलांसाठी एकदम विशेष. संसारातील सौख्य, प्रेम कायम राहावं या भावनेनं हे अखंड व्रत सौभाग्य आणि सौख्यासाठी केलं जातं. मंगळागौरीची आरती, पूजा, उखाणे, हळदी कुंकू आणि रात्रीचा जागर, त्यासाठी पारंपरिक खेळ आणि त्यानिमित्तानं माहेरच्या माणसांनी यावं आणि सासरच्या माणसांच्यात मिसळून दोन्हीकडची नाती दृढ व्हावीत हा खरा हेतू. आजकाल बदलत्या स्वरूपात मंगळागौर साजरी केली जाते, पण आनंद मात्र तोच आहे. यानंतर खरं तर सणांची आणि उत्साहाची खैरात होते.

नागपंचमी काय किंवा श्रावणातील अन्य दिवसातले सण काय, त्या निमित्तानं मोकळ्या निसर्गात जाणं, निसर्गाशी नातं जोडणं, आपली प्रकृती जपणं हाच तर हेतू असावा या सगळ्या मागचा. अंधश्रद्धांना बळी न पडता आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण या निसर्गातील घटकांची काळजी घेतलीच पाहिजे. श्रावणातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला जमीनदाराला नारळ अर्पण करून संपूर्ण

जीवनाचा आशीर्वाद घेतला जातो. दक्षिण भारतात याला अवनी अवित्तम असे म्हणतात, मध्य भारतात कजरी पूनम, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रोपनी अशा स्वरूपात ही पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन हा सणही आपण खूप मनापासून साजरा करतो. सगळ्याच नात्यांना नवविचारांनी बांधून घेऊन गुण्या गोविंदानं राहावं असाच संदेश या सणामागे आहे. श्रावणात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माचा. मथुरा, वृंदावन, द्वारका या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्याकडेही या उत्सवाचे छान स्वरूप असते. कृष्णानं सांगितलेला कर्मवाद आपण स्वीकारला तर अनेक समस्या कमी होतील, नाही का? आणि या कृष्णाच्या जन्माचा आनंद असा आपल्यापर्यंत पोहोचतो.

म्हणजे उत्साह आणि उत्साहाचा पूर। गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे। पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा निर्गुण चैतन्याशी संबंध आणि काला हा एकसंध आणि वेगात सातत्याने असणाऱ्या क्रियाशी संबंधित। गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो। दहीहंडीचा आनंद एकावर एक थर लावून घेण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर? श्रावणाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात स्त्रिया विशेष व्रत वैकल्यात रमतात। सात्विक आहार आणि नियमित व्रताचे पालन यांना आरोग्याचंही भान ठेवलं जातं। विशेष सणांबरोबर सोमवार शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर आणि शुक्रवारी ज्योतिपूजन, शनिवारी संपत शनिवार ही व्रत केली जातात। घरातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी जीवती पूजन केलं जातं। संपत शनिवार म्हणजे बाल मारुतीची पूजा, उपासना, पिंपळाची पूजा, व्रत वैकल्य, कहाण्या यांच्यामधून जीवनाची आदर्श पद्धती मांडली आहे। बदलत्या काळानुसार आपणही त्यात बदल करून त्या कहाण्यांचा रसास्वाद घेऊ शकतो। घरातील ज्येष्ठ मंडळींनी या कहाण्या नवीन पिढीला वारसा स्वरूपात देण्यासाठी त्यात बदल जरूर करावा। पिठोरी अमावस्या श्रावणातला शेवटचा दिवस असं म्हणूया। या दिवशीच मातृदिन साजरा केला जातो। जागतिक पातळीवर होणारा हा मातृदिन आपणही वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा आदर आहे। एकूणच काय सख्यांनो, आपण निसर्ग आणि पर्यावरण यांचं अभंग नातं जपायचं। हे व्रत श्रावणातच घ्यायचं असं नाहीये बरं का, श्रावणापासून सुरू करायचं ते आजन्म व्हायचं। प्लास्टिक बंदी असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, वृक्ष लागवड असू दे, ही नवी व्रत नव्या स्वरूपात। म्हणूनच आपण सगळ्या भगिनी मिळून हे सारं जोपासू आणि संवर्धित करू। हीच खरी पृथ्वी मातेची पूजा। या श्रावणाचा आनंद आपण असा घेऊया।

श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आला श्रावण. यामध्ये सहभाग होता स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. त्यांना हार्मोनियम साथ केली होती विजय पाटकर यांनी आणि तबला साथ होती सुनील कुलकर्णी यांची. तर मैत्रिणींनो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. पण आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: FM 96 पूर्णांक 5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.
1: सिर्फ विविध भारती पर सेहतनामा.
2: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा सुरीला सफर. इस कार्यक्रम के लिए बस थोड़ा सा इंतजार.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा

आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशु खाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शाह यांनी केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळ बरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटले. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्झोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांचे आभार मानलेत. इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026 लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल. शाश्वत जीवनशैली, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती रोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलंय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेल शुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाले. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. UGC नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रकाशित केली. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं UGC नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्तऐवज सादर

करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं एनटीएच्या पत्रकात म्हटलंय. लष्कर प्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्कर प्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्कर प्रमुख अशोक राज सिग्दल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय आणि ईडी यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हुसेन शांतो यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. त्या 23 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz-वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षण.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथी निमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुइज्जू यांचे आभार मानताना राष्ट्रपती म्हणाल्या की राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारी अशी वृद्धिंगत होत राहो अशी कामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळ बरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक

हर्जोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेल शुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी इथले लष्कराचे जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना गेल्या शुक्रवारी जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. गणेशवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढचा तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नंदुरबार इथं एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारानं दिलेल्या माहिती आधारे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागाने म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टर पेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHI कडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यातली 596 कोटी 76 लाख रुपये रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना राज्य सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्याचा परिणाम नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या मतदानात दिसून आला असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत UK, अमेरिका किंवा फ्रान्स सारख्या प्रगत देशात होतं त्यापेक्षा जास्त मतदान झालं असं ते म्हणाले. ज्ञानेश कुमार सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून

0: पाटणा विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकी 67% मतदान झालं आणि आजवरचं हे सर्वात जास्त मतदान होतं अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या धावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशानं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशाचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हौसेन शांतू यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्स वर मात करत विजयी सलामी दिली आहे. एम्स्टेलविन इथं ड गटातल्या सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. LPGचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पुना गाडगे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
6: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3:11:44 झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz-वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या UGC नेट परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तर सूची NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रकाशित केली आहे. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ 2 दस्तऐवज आणि 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं NTAच्या पत्रकात म्हटलं आहे. अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणातला आरोपी वीरेंद्र सिंग बसोया याला पुण्यातल्या एका न्यायालयानं आज 21 ऑगस्ट पर्यंत NCB कोठडी दिली. बसोया याला नुकतंच UAE मधून भारतात आणलं होतं, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
1: आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. सायंकाळची 5:04 आणि 11 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण

0: है। ये स्थिति 28 अगस्त तक प्रभावी रहेगी। इंडोनेशिया के राष्ट्रीय आपदा प्रबंधन विभाग के अनुसार भूकंप में 51 लोगों की मौत हो गई और 113 लोग घायल हैं। गोल में भारत ने श्रीलंका के साथ पहले क्रिकेट टेस्ट मैच के दूसरे दिन पहली पारी में ताजा समाचार मिलने तक 9 विकेट पर 460 रन बना लिए हैं। बारिश के कारण आज पहले और दूसरे सत्र का खेल नहीं हो सका। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू। सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस। आणि लेक लाडकी योजनेचा लाभ आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। आता सविस्तर बातम्या। माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे। दरम्यान राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीनं विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत। या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील। ही योजना आजपासून लागू झाली आहे। घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे। त्या तारखेनंतर कोणतंही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही। ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे। यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील। हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता अंदाज आहे। देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो। एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पानमसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे। संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पानमसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते म्हटलं आहे। या संदर्भात पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून पूर्णतः मुक्त होण्याच्या मार्गावर असून या निमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नीता ठाकरे यांनी जलपूजन करून अंबाझरी तलावात नौकाविहाराचा आनंद घेतला। अग्निशमन विभागाच्या बोटीतून करण्यात आलेल्या या नौकाविहार प्रसंगी नगरसेवक आणि मनपाचे अधिकारी उपस्थित होते। मागील काही महिन्यांपासून जलपर्णीच्या विळख्यातून अंबाझरी तलावाला मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मनपाच्या प्रयत्नांचं गडकरी यावेळी कौतुक केलं। अंबाझरी तलावात एमआयडीसी आणि वाडी इथून प्रदूषित पाणी येणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं असून वारंवार सूचना देऊनही पाणी आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ताकीद देखील त्यांनी दिली। राज्याचे

0: आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम पाटण जीवती येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी अधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेतील इयत्ता 9वी 10वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि स्पर्धा परीक्षा माहिती मिळावी यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. उईके यांनी केली. तत्पूर्वी काल त्यांनी अतिदुर्गम भागातून आयुष्मान भारत केंद्र पाटण इथं भरती केलेल्या गरोदर मातेची भेट घेतली. जातीनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलमच नसेल तर ही जनगणना अपुरी ठरणार आहे. केवळ जात विचारून ओबीसींची खरी संख्या समोर येणार नाही, त्यामुळे ओबीसींनी लढाई जिंकली असा दावा करणं योग्य नाही. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट होईपर्यंत सरकारवर दबाव आणला पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हे सरकार ओबीसी विरोधी आहे असा आरोप त्यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यानं राबवण्यात येणाऱ्या महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिम जिल्ह्यानं राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मंजूर झाला असून अमरावती विभागातून हा निधी मिळवणारा वाशिम एकमेव जिल्हा ठरला आहे. महास्ट्राईड अंतर्गत 2028 पर्यंत जिल्ह्याचं सकल उत्पन्न 39,802 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी 1 एप्रिल 2024 पासून 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणं आवश्यक राहणार आहे. नवीन सुलभ प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक भरली जाणार असून लाभार्थी माता आणि पिता यांची ई केवायसी करण्यात येणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज भासणार नाही. संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभाची रक्कम जमा करण्यात येणार असल्यानं बँक खात्याची स्वतंत्र माहिती सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या सुलभीकरणामुळे अधिकाधिक पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं नुकतीच आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मृदा आणि जलसंधारणाचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 15 ते 30 वर्ष वयोगटातील युवक युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान रील अपलोड करता येणार आहे. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अधिकृत महावॉकेथॉन 2026 या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणं तसंच सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर हा हॅशटॅग वापरणं बंधनकारक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. हवामान. आगामी काही तासात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा

इथं हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचप्रमाणे नागपूर आणि वर्धा इथं तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस. आणि लेक लाडकी योजनेचा लाभ आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील असं तंत्रज्ञान उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं आहे. COEP अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शासकीय निधी आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने COEPच्या परिसरात 400 विद्यार्थ्यांनी क्षमतेचं वसतिगृह बांधण्याची तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरू करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. दीक्षांत समारंभात पदवीच्या 889 आणि पदव्युत्तर पदवीच्या 582 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर पदवीच्या 10 विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर पदवीच्या 25 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा जास्त खर्च येत असेल तर तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मंत्रालयातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. कोल्हापुरात गारगोटी इथं रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलर यांनी सांगितलंय. दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहीहंडी आयोजक पथकं आणि इतर संबंधित या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची तसंच पादचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं शेलार यांनी सांगितलं. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी स्पेनमध्येही पाठवू असंही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष स्पेनमधून गोविंदांचं पथक दहीहंडीत सहभागी होत आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख

खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटिशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं वाढदिवसाचा केक ज्या बेकरीतून मागवला होता त्या बेकरीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आज झालेल्या 18 वर्षांखालील फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेत चीनने कतारचा 118-66 असा पराभव केला. या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आज मध्यरात्रीपासून महापरीक्षणा अर्थात प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविकांचं आगमन होत असून राज्य परिवहन महामंडळानं खास बसेसची सोय केली आहे. त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी खासगी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHAI कडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यापैकी 596 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित केली गेली आहे. रत्नागिरी नगर परिषदेने आज आयोजित केलेल्या गणपती मूर्ती स्पर्धेत रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या 355 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत ईशान नेवरेकर यांनी पहिला, रुद्र गुरवने दुसरा तर ओम तोडणकरने तिसरा क्रमांक पटकावला. इतर 12 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. वाराणसीहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवाशाकडच्या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली जाण्याचा प्रकार आज वाराणसीच्या विमानतळावर घडला. या प्रवाशाने सोबत पिस्तूल असल्याची माहिती दिली होती. त्याची सुरक्षा तपासणी करत असताना चुकून एक गोळी पिस्तुलातून सुटली. त्यात 2 कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शेवार या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज रविवार भारतीय सौर दिनांक 25 श्रावण शके 1948 दिनांक 16 ऑगस्ट 2024. आज आपण ऐकणार आहोत रामशास्त्री प्रभुणे यांच्या चरित्रावर शकुंतला जोग यांनी सादर केलेलं कीर्तन.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.

मंडळी, आज दासबोधामधील हे समर्थांची ओवी आपण निरूपणासाठी घेतली आहे. आधी उदंड कष्ट करावे म्हणजे उत्तम फळ प्राप्त होते आणि कष्ट केल्याविना कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आता हेच बघा ना, विद्यार्थ्याला जर उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचं असेल, गुणवत्ता यादीत आपलं नाव यावं असं जर त्याला वाटत असेल, तर त्याला अभ्यासाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. आता हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले, गायक, वादक, नट, चित्रकार, शेतकरी, या प्रत्येक कलाकाराला त्या त्या क्षेत्रातील साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय त्याला निपुणता येणार नाही. स्त्रीला जर मातृपद हवं असेल तर तिला सुद्धा गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे कष्ट सोसल्याशिवाय मातृपद मिळत नाही आणि आई म्हणून कोण हाक मारत नाही. समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली होती. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राची साधना निराहार राहून केली आणि म्हणूनच या त्यांच्या कष्टाची सफलता प्रभू रामचंद्रांच्या दर्शनात झाली. प्रत्यक्ष देवाला सुद्धा मूर्तीतलं देवपण प्राप्त होण्यासाठी टाकीच्या गावाचे कष्ट सोसावेच लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक तऱ्हेचे कष्ट सोसले आणि म्हणूनच ते जगाची माऊली झाली. आता ब्रह्मज्ञान सुद्धा जर प्राप्त व्हायचं असेल तर ते सुद्धा काही इतकं सोपं नाही. माऊली त्या ठिकाणी असं म्हणते, बघा,

कष्ट सोसल्याशिवाय चांगलं फळ प्राप्त होत नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये मोत्याचे कणस बहरतात. मनुष्य अगदी प्रथम रानटी अवस्थेत होताना त्यावेळेला तो जंगलात हिंडून कंदमुळे भक्षायचा आणि वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार करूनही आपलं पोट भरत असे. कालांतराने तो वस्ती करू लागला, खाल्लेल्या कंदमुळांच्या बिया इतस्तत फेकून देऊ लागला आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी उगवली, मग त्याचं झाड झालं, मग मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आणि शेवटी सुंदर फळं त्याला आली. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं, बघा

इथेच शेतीचा जन्म झाला. शेती ही पूर्वी पावसावरच अवलंबून होती. शेत नांगरणं, पेरणी करणं, लावणी करणं, झोडणी करणं, आता शेतीसाठी बैलांची जोपासना करून त्यांची पाळणूक करणं, काढणी, मग पीक बाजारात नेऊन विकणं, अशी सर्व कष्टाची कामं शेतकऱ्यांना करायला लागत. शिवाय शेतीसाठी कर्ज काढावे लागे. आता ही निरक्षर असल्या कारणाने सावकारांचं फावलं आणि त्यामुळे सावकारांच्या पाशात अडकून कर्ज बाजारी होणं, वाढत्या प्रजेचा सांभाळ करणं, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रूढी परंपरा पाळणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्याच लागत आणि सहन कराव्या लागत. आता काळ बदललाय, तेव्हा बदलत्या काळाची पावलं कशी आहेत यासाठी एक कवी त्या ठिकाणी असं म्हणतो बघा.

विषय ते निश्चितच संपन्न करेल. इतके दिवस आपण ऐकत होतो की केशराची लागवड ही फक्त काश्मीर, फ्रान्स, पॅरिस वगैरे ठिकाणीच होते, पण आमच्या नाशिकच्या शेतकरी बंधूंनी परिश्रमाने आपणही ती लागवड करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता सामान्य माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही साधारण गरज असते आणि ती आपण शेतामध्ये उत्तम धान्य म्हणजे गहू, भात, बाजरी वगैरे पिकून अन्नाची ही भागवू शकतो. त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस त्याची जर शेती केली तर वस्त्राचीही गरज भागेल आणि साग, देवदार यासारखी जंगल शेती जर केली तर निवाराची पण सोय होईल. शिवाय आपलं शासन सर्वतोपरी म्हणजे अल्प व्याजाचे कर्ज, बी बियाणं पुरवणं, यांत्रिक साधनं भाड्याने देणं, पाण्याचे पंप, जंतुनाशक, सहकारी संस्था यासारखी मदत करीतच आहे. शिवाय शास्त्र पद्धतीने शेती कशी करावी यासाठी राहुरी, दापोली, परभणी वगैरे ठिकाणी कृषी विद्यालय स्थापून तशीही सोय केलेली आहे. आता शेतातून येणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पादनच नाही का, आणि तेच मिळण्यासाठी आता हरित क्रांतीची सुरुवात झालेलीच आहे. कितीही यांत्रिक संशोधन जरी झालं ना तरी माणसाला कष्ट हे करायलाच हवेत आणि ते कष्ट करताना विश्वव्यापक परमात्म्याचे स्मरण करायलाच हवे. हाताने काम, मुखाने नाम म्हणजे त्यालाही तुमच्या कष्टाची दया येऊन भरपूर उत्पादन करून देईल. तेव्हा कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणूनच पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात.

न्यायनिष्ठुर रामशास्त्रींच्या कारकिर्दीतील प्रसंग आज आपण आख्यानासाठी घेणार आहोत. न्यायनिष्ठुर रामशास्त्री हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणीचे होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होते, पण शेतकरी पेरणीचे दिवस म्हणून सरकारी कामाला न जाता शेतावर गेले होते. पेशव्यांचे सखाराम बापू भोकील हे गृहमंत्री होते. त्यांनी सरकारी कामाकरता मजूर वेठीस धरून आणण्याचा हुकूम केला आणि सैनिक वेट धरण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मोरोपंत असं म्हणतात, पेरणीचे दिवस असे शेतकरी शेत सर्व

वेळ दुपारची होती आणि रामशास्त्री नुकतेच भोजन करून बाहेर आले. इतक्यात आरडा ओरडा झाला आणि शेतकरी ओरडायला लागले, अरे पळा पळा ढालाय.

शेतकरी म्हणाले, शास्त्री बुवा, पेरणीचे दिवस आहेत आणि याच वेळी सरकारने वेट धरण्यास माणसं पाठवली आणि आमची तरणी ताठी 50-60 पोरं धरून नेली। आता आम्ही शेती कशी बरं करणार? म्हणजे वरीसभर उपासमरी नाही का? तेव्हा आपण काहीतरी श्रीमंतांना सांगाव। शेतकऱ्यांनी आपली धरलेली मंडळी शास्त्री बुवांना दाखवली तेव्हा शास्त्री बुवा त्या मंडळींना असं म्हणाले, अरे तुम्ही शेळपटासारखे बसलात काय? उठा आणि शेतावर कामाला जा। त्याबरोबर अधिकारी म्हणाले, दादा ये

लावत तेव्हा अधिकारी म्हणाले, शास्त्री बुवा तुम्ही मध्ये पडू नका, सरकारने यावेळी कसा हुकूम दिला हे तुम्ही जाऊन सरकारला विचार, आणि मध्ये पडलो तर काय कराल रे, मध्ये येशील जरी।

चालेल चालेल, लोकांच्या कल्याणाकरता मला जर तुम्ही पकडत असाल तर जरूर पकडा। न्याय बाजू काय आहे ते मी पेशव्यांच्या समोर मांडेन। आणि मग शास्त्रीबुवांना पकडून पुण्याला आणलं। शेरेदारांनी तिखट मीठ लावून सर्व वृत्तांत सखाराम बापूंना सांगितला। त्यांनीही शास्त्रीने त्यामध्ये कामात ढवळाढवळ केली हे त्यांनाही आवडलं नाही। सरकारी हुकूम योग्य की अयोग्य हे सांगणारे शास्त्रीबुवा कोण? अहो मी कारभारी आहे, मला सगळं समजतंय। तेव्हा यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा वृत्तीचे सखाराम बापू होते। म्हणून ते पेशव्यांकडे गेले आणि भेट मागितली। पेशवे म्हणाले, इतक्या तातडीने आलात? काही महत्वाची बातमी? महत्वाची नाही, पण विचारांची जरूर आहे। मतलब अहो आपल्याच परवानगीने वेट धरण्याचा हुकूम केला आणि तो पाळू नका आणि वेट विकारेला जाऊ नका। असा सरकारी कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर त्याला शिक्षा करू। पण असा व्यत्यय आणलाय कोणी?

शास्त्री बाबा म्हणाले, यावेळी वेट धरणं म्हणजे सरकारचंच नुकसान आहे. आता धान्य पेरून उगवलं नाही तर रयतेला धान्याची तूट तर पडेलच, पण सरकारी सारा शेतकरी कसा हो भरणार. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृतम असं अवताराचं कार्य भगवान सांगतात. राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून राजाचेही हेच कार्य. सरकारचे हुकुम हे सज्जनांच्या अहिताचे नसावे. शेतीच्या हंगामाआधी सरकारी कामं व्हावीत, प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदवीर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच हुकुम त्यावेळेला दिले होते. आता संकट पडल्यास राज्य रक्षण महत्वाचे समजून प्रजा धावून येतेच की नाही.

श्रीमंत, पेरणीच्या हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, मला तुमचं म्हणणं एकदम पटलं. बापू, वेठ धरण्याचा कायदा आजपासून रद्द करा आणि शास्त्री बुवांना बिनशर्त सोडा. हा सर्व वृत्तांत हा पेशवे काळामधला आहे बरं का. शेतकऱ्यांनी परिश्रमाने शेती करून भरपूर पीक काढून राष्ट्र भरभराटीला आणावे, शेती संपन्न करावी. शेतीचं उत्पादन हेच राष्ट्रीय उत्पादन नाही का, आणि तोच त्यांच्या कष्टाचा मोबदला नाही का, हे शास्त्री बुवांनी पेशव्यांना दाखवून दिलं. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आणि शिवाय अन्नदाता आहे. सर्वात जास्त कष्ट त्यालाच करावे लागतात आणि म्हणूनच कष्टाशिवाय सर्व फुकट आहे. म्हणून पूर्ववीमध्ये समर्थ असं म्हणतात, आज

ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया हवामान बदलांमुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव. आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया यशस्वी शेती व्यवस्थापन या विषयावर श्रद्धा धवन यांची मुलाखत आणि बांबू शेती

महत्व या विषयावर हनुमंत रामचंद्र उबाळे यांची मुलाखत. निर्मिती आकाशवाणी अहिल्या केंद्राची असेल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतात. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
5: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
4: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

0: श्रोते हो आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा, गरीब, महिला

0: आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजात शत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत, असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है. और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है, सहकार से समृद्धि, इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे.
0: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शहा यांच्या हस्ते जमा करण्यात आला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंत चिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नई जवळच्या कट्टन कुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा, असंही ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता.

देती। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत। या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील। ही योजना आजपासून लागू झाली आहे। घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे। या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही। ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे। भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या। कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला। काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला KL राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला, मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला। देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या। ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं। आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते। बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे। ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशानं 9 गडी राखून विजय मिळवला। बांगलादेशानं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या। पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला। बांगलादेशानं दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला। BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे। येत्या 23 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे। या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा प्रस्टो हे खेळाडू उतरणार आहेत। जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं। 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल। राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत। युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को जवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे। रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे। लष्कर प्रमुख जनरल धीरज शहा आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत। भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे। आग्नेय आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे। या फसवणुकीमुळे सुमारे 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू। आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा। आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।